0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहसिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू.

गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे बुधवार 7 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. चांगले विचार मनाला दिशा देतात, चांगली कर्म जीवनाला अर्थ देतात आणि चांगली माणसे जीवन सुंदर बनवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. लघुग्रह 2008 TC3 ही उल्का पृथ्वीवर सुधान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहाचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला. दिवस होता आजचा. सोव्हिएत युनियनची चौथी राज्यघटना स्वीकारली गेली ती ही आजच्याच दिवशी. मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली तोही दिवस होता आजचाच. दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने मॅकॉलम मेमो जपानी लोकांना अमेरिकेवर हल्ला करण्यास चेतावणी देऊन अमेरिकेला युरोपमधील युद्धात आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. दिवस होता आजचा. KLM या विमान कंपनीची स्थापना झाली. ही सर्वात जुनी एअरलाईन आहे जी अजूनही तिच्या मूळ नावाने कार्यरत आहे. दिवस होता आजचाच. पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. घटना आजचीच आहे. साल होत 1905. आता आजचे जन्मदिवस पाहू. जहीर खान भारतीय माजी क्रिकेटपटू डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघासाठी दीर्घकाळ प्रभावी कामगिरी केलेले पद्मश्री अर्जुन पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचाच आहे. अश्विनी भिडे देशपांडे शास्त्रीय गायिका यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बेगम अख्तर भारतीय गायिका आणि अभिनेत्री गझल ठुमरी व दादरा या गायनांसाठी मल्लिकाए गझल म्हणून प्रसिद्ध पद्मभूषण पद्मश्री संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

आपल्या आयुष्यात अनेक वेळा दोन मार्ग समोर येतात. एक मार्ग सोपा असतो तर दुसरा योग्य असतो. अशा वेळी योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची शक्ती म्हणजेच विवेक. शिक्षण आपल्याला माहिती देते, पण विवेक त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवतो. राग आला असताना शांत राहणं, कोणी चुकीचे बोलले तरी संयमाने उत्तर देणे, यश मिळाले तरी अहंकार न करणे आणि अपयश आले तरी स्वतःला दोष न देता पुन्हा प्रयत्न करणे हा विवेकाचा भाग आहे. आध्यात्मिक जीवन म्हणजे जगापासून दूर जाणे नव्हे तर उलट जगात राहून आपल्या विचारांना आणि कृतींना योग्य दिशा देणे होय. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आज मी असा कोणता निर्णय घेऊ शकतो ज्यामुळे माझे आणि इतरांचे जीवन थोडे अधिक चांगले होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. कारण मन शुद्ध असेल, विचार स्पष्ट असतील आणि कृती चांगली असेल तर जीवनाचा मार्ग अधिक सुंदर होतो. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. ध्वनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. मात्र घाईपेक्षा नियोजनाला महत्व द्या. वृषभ राज, आर्थिक बाबतीत स्थिरता राखण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी झालेला संवाद आनंद देईल. मिथुन राज, आज संवाद कौशल्य तुमची ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन माहिती मिळू शकते. अभ्यास आणि ज्ञानवृद्धीसाठी दिवस चांगला आहे. कर्क राज, घरातील वातावरण सकारात्मक राहील. मनातील चिंता कमी करण्यासाठी कुटुंबियांशी मोकळेपणाने बोला. स्वतःच्या आरोग्यासाठी ही वेळ द्या. सिंह राज, आत्मविश्वास वाढेल. एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. इतरांना सोबत घेऊन काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. कन्या राज, कामात बारकाईने लक्ष दिल्यास फायदा होईल. एखादे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कडून भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळ रास. नात्यांमध्ये संतुलन राखा, एखादा जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. शांत आणि प्रेमळ संवाद फायदेशीर ठरेल. वृश्चिक रास, तुमची इच्छाशक्ती मजबूत राहील. अडचणी आल्या तरी संयम सोडू नका. आज स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयोगी ठरू शकते. सकारात्मक विचार कायम ठेवा. मकर रास, कामात शिस्त आणि सातत्य ठेवा. एखाद्या महत्वाच्या निर्णयासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबासाठीही वेळ काढा. कुंभ रास, तुमच्या नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळू शकते. मात्र सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास समाधान मिळेल. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा वाचनाचा आधार घ्या. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा नीट विचार करा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कडसून.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 28 पुष्पौषधीची म्हणजेच क्लेरॅन्थस या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. हे औषध महत्वाचं अशासाठी की या औषधाची गरज असणारे अनेक जण असतात, जे लोक नेहमी दोन मनांच्या कात्रीत सापडतात, ज्यांना चटकन निर्णय घेता येत नाही, हे करू की ते करू अशा द्विधा मनस्थितीत ते नेहमीच सापडतात. मनाची खूप चलबिचल अवस्था होते, त्यांची मनस्थिती सुद्धा सतत बदलत असते. अशांचं हे औषध आहे. कोणत्याही एकाच गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. एखादी गोष्ट आपण करतो म्हणालो तरी करतीलच अशी खात्री नसते, त्यामुळं ते इतरांचा आपल्यावरील विश्वास गमावून बसतात. अर्थात हा दोष त्यांचा नाही तर त्यांच्या मनस्थितीचाही असतो. स्वानुभव सुद्धा दोन विरुद्ध टोकाचे असतात, कधी अत्यंत आनंदी तर कधी अगदी निराश वैफल्यग्रस्त. कधी त्यांचा उत्साह ओसंडून जात असलेला आढळेल तर कधी ते सांगतील मला खूप उदास वाटतंय, काही करावंसच वाटत नाही. कधी दैववादी असतील तर कधी कर्मवाद श्रेष्ठ ठरवतील. कधी खळखळून हसत असतील आणि लगेच रडणंही न आवरता येण्यासारखं असेल. मनस्थितीची ही सर्व टोकं एकाच माणसात आढळतील असं नाही, पण भावनेचं टोक गाठणं ही या व्यक्तींची स्पेशालिटी किंवा स्वभाव वैशिष्ट्य. बोलताना इथे एकदम विषयांतर करतील, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जात राहतील. ते फारसा कुणाचा सल्ला विचारत बसणार नाही आणि हे करू की ते करू यावर विचार करण्यातच वेळ घालवून कधी कधी अगदी हाताशी असलेली संधीही गमावतील. आपला महत्वाचा वेळ ते वाया घालवतात, कारण मनाच्या द्विधा अवस्थेमुळं कोणत्याही एका निर्णयाप्रत ते येऊच शकत नाही. शारीरिक आजारात सुद्धा थोडस असंच घडतं. एक होत आहे म्हणेपर्यंत दुसरी तक्रार, एका जागी दुखतं थोड्या वेळानं दुसऱ्याच जागी. अशा व्यक्तींना प्रवासाचा त्रास होतो, बस बोट लागणं वगैरे प्रकार संभवतात. एका पेशंटनं लिहिलं होतं, माझ्या मनात नेहमीच अनेक विषय घुमत राहतात, अनेक तुकडे असलेल्या पोतडीसारखं असतं माझं मन, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडत राहतं. या विषयाचा एक दुसऱ्याशी काहीही संबंध नसतो. दिवसभर मी अगदी उत्साहानं आणि आत्मविश्वासानं काम करीत राहतो, पण रात्री झोपताना अगदी या उलट होतं. माझे निर्णय चुकले तर नाहीत ना, अमुक गोष्ट करायला नको होती का, हे केलं ते चुकलंच माझं, तसं करायला हवं होतं का, उद्या मी हे करू की ते करू, असं करू की तसं करू, उद्या मी हे करू की ते करू, इत्यादी विचारांमुळे मला झोपच येत नाही. खूप उशिरा झोप येते किंवा झोप लागली तरी पहाटे उगीचच लवकर जाग येते. एका आईनं लिहिलं होतं, डॉक्टर माझा मुलगा कोणतीही एक गोष्ट नीटपणे करत नाही, एखादं काम करायला घेतो थोड्या वेळानं अर्धवट टाकतो आणि दुसरंच काम अगदी उत्साहानं करू लागतो. बर ते तरी पुरे करील म्हणावं असंही नाही, जरा कुठे निश्चित होतं तोपर्यंत तो तिसऱ्याच कामामागे धावत असतो. इलेक्ट्रिशियनचा कोर्स अर्धवट, मग टीव्ही रिपेरी करतो म्हणाला आणि आता झेरॉक्स मशीन घेतो म्हणू लागलाय. कसा याच्यावर विश्वास ठेवायचा आणि कसे याला धंद्याला पैसे द्यायचे सांगा. शिक्षण पूर्ण करून डिग्री तरी पदरात पाडून घे असं मी म्हणत होते. कॉलेजची 2 केली आणि मग म्हणायला लागला शिकून तरी काय उपयोग, नंतर पैसे मिळवण्यासाठी नोकरीच करायची ना, नोकरीत असा किती पैसा मिळणार, मी एखादा धंदाच सुरू करतो. धंद्याची ती कथा, आता मशीनसाठी पैसे कुठून आणायचे म्हटल्यावर सांगू लागलाय नोकरीत थोडे का होईना पण नक्की पैसे मिळतात. मी बीकॉम पूर्ण करून बँकेची नोकरी पाहतो. आहे ना खरी खुरी स्क्लेरॅन्थसची द्विधा मनस्थिती. एक मुलगी सांगत होती, डॉक्टर एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडते ना तेव्हा मी अगदी हवेत तरंगू लागते, आणि थोडस जरी मनाविरुद्ध घडलं तरी खूप उदास होते, माझं डोकं दुखतंय, पण कुठे आणि कसं ते नाही सांगता येत. या सर्वांना हवं आहे स्क्लेरॅन्थस. स्क्लेरॅन्थसचे पेशंट्स ऑफिसमध्ये कधीही वेळेवर येणार नाहीत, नव्हे कोणतंच काम कधी वेळेवर करणार नाहीत. समजा ऑफिसमध्ये काही महत्वाचं काम आहे तर तो ठरवेल की अमुक वेळेला आपण घरातून निघालं पाहिजे, पण हां जरी सकाळी लवकर जाग आली तरी तो किंवा ती म्हणेल मी आणखी थोडा वेळ झोपतो, नंतर पुन्हा म्हणतील की आणखी फक्त 15 मिनिटं, असं करून या व्यक्ती उशिरा उठतील. नंतर मग कधी कधी घाईघाईनं सर्व आटपून बसच्या वेळेवर पोचतील, कधी ते जमणार नाही. काम करताना सुद्धा त्यांना इंटरेस्टिंग वाटतील ती पत्र, ती कामं आधी करतील आणि थोडा त्रास घेऊन करायची कामं पुढे ढकलत राहतील. स्क्लेरॅन्थस मनस्थितीचा विद्यार्थी कसा वागेल हे पाहूया. अभ्यासापेक्षा इंटरेस्टिंग, उदाहरणार्थ चित्रपट, कादंबऱ्या वाचणं, पत्ते खेळणं, कम्प्युटरवर गेम्स खेळणं इत्यादी गोष्टींमध्ये तो अधिक वेळ घालवू लागेल. परीक्षा अगदी तोंडावर आली असतानाही अभ्यास महत्वाचा असूनही सोपं आणि इंटरेस्टिंग असं काहीतरी खेळणं वगैरे, तो कम्प्युटरवर गेम्स खेळणं इत्यादी तो करीत राहील. अरे अभ्यास कर जा म्हटलं तर तो एवढंच सांगेल, एवढेच 2 गेम खेळून बसतो किंवा 9:30 अभ्यासाला बसतो. 9:30 म्हणेल की हा एवढा हातातील गेम पुरा केला की बसतोच अभ्यासाला. मग हातातला गेम किंवा अगदी आता अगदी शेवटचा गेम असं म्हणत आणखी एक गेम पुरा करीपर्यंत 10 वाजतात. मग तो सांगेल आता मला भूक लागली आहे, भूक लागली की माझा अभ्यास होत नाही. मग राजश्री जेवत राहणार, जेवल्यानंतर मग शाळेत जाण्याची वेळ येईल, आता 1.5 तासात काय अभ्यास होणार असं म्हणून मग शाळेत. हे असंच चालू राहतं, काहीतरी सबबी सांगत राहायच्या आणि महत्वाची कामं पुढे ढकलीत राहायचं. परीक्षेतही कोणते प्रश्न लिहावेत हेच चटकन ठरवता येणार नाही. टीव्हीवर उलटापुलटामध्ये आजचं काम उद्यावर ढकलणाऱ्या आळशी लोकांबद्दल दाखवलं होतं. हीच क्लेरॅन्थसची मनस्थिती, प्रत्येक काम उद्यावर ढकलायचं. लाईटचं बिल, फोनचं बिल कधीही वेळेवर भरणार नाहीत. लास्ट डेट अजून आली नाहीत, उद्या करू म्हणत ते शेवटच्या दिवसापर्यंत भरणार नाहीत. आणि मग शेवटच्या दिवशी धावपळ करून, रांगेत उभं राहून किंवा कधी दंड भरून ते काम पूर्ण करतील. प्रत्येक काम उद्यावर ढकलणाऱ्या महर्षींचं हेच औषध. यांच्यासाठी मंत्र असा की कल करेसो आज कर, आज करेसो अब. आता स्क्लेरॅन्थसची गरज नसलेले लोक कसे असतात हे पाहूया. अशा व्यक्तींजवळ झटपट निर्णय शक्ती असते, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक प्रकारचा समतोल असतो, ते फार वक्तशीर असतात. काम करताना सुद्धा कोणतं काम अधिक महत्वाचं, कोणतं कमी महत्वाचं इत्यादी ठरवून मग त्याप्रमाणे पार पडतील. त्यांची द्विधा मनस्थिती होत नाही, कारण दोन्ही प्रकारातील फायदे तोटे त्यांना अचूक माहीत असतात व गरजेनुसार किंवा त्यावेळेला कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे नीट समजून घेतल्यामुळं ते अचूक आणि तात्काळ निर्णय घेतात. नेहमीच मनाचा समतोल कायम राखतात आणि म्हणूनच जीवनात यशस्वी होतात. स्क्लेरॅन्थसच्या रुग्णांच्या हकीकती पाहूया. विनोद एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, वय 34 वर्ष. आता त्याला एरिया मॅनेजरची पोस्ट मिळणार होती. तो सांगत होता, डॉक्टर मला कोणत्याही बाबतीत चटकन निर्णय घेता येत नाही. कधी कधी दिवसभर मी अगदी उत्साहानं काम करीत राहतो, पण रात्री मग मात्र मी हे केलं ते योग्य केलं की अयोग्य, चूक की बरोबर या विचारानं मला झोपच येत नाही. झोप आली तरी सकाळी लवकर जाग येते, सकाळी झोपून उठल्यानंतर मला उत्साहच वाटत नाही, अगदी थकल्यासारखं वाटत राहतं. त्या मनानं मग संध्याकाळी मी फ्रेश असतो, संडासला साफ होत नाही, वेळेवर तर कधीच नाही. कधी झालं तरी एकदा पुन्हा जाऊन आल्यानंतर पुन्हा जावंसं वाटतं. असं दिवसातून 3-4 वेळा संडासला जावं लागतं. मूळव्याधीचा त्रास होतो मधून मधून आणि खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं तर लूज मोशन्सही होतात. सध्याही मी द्विधा मनस्थितीतच आहे. प्रमोशन मिळालं की बदली होणार, मग मुलीचं शाळेचं वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पत्नीला व मुलीला नेता येणार नाही. मुंबईत जागा मिळणंही कठीण. काय करावं असा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असला की द्विधा मनस्थिती होऊन माझं स्वास्थ्यच जातं, माझं मनस्वास्थ्यच जातं. पचनाच्या तक्रारी वाढतात, छातीत जळजळतं, मग मी पत्नीवर मुलांवर चिडत राहतो. विनोदला त्याची टाईप रेमेडी स्क्लेरॅन्थस दिली आणि रागीट चिडखोर स्वभावासाठी इम्पेशन्स हे औषध दिलं. महिन्याभरातच त्याच्या शारीरिक तक्रारी बऱ्याच आटोक्यात आल्या. अर्थात या औषधांबरोबर त्याला आहार विहारावरही नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर थकवा वाटेल त्यावेळी घेण्यास म्हणून हॉर्नबीम हे औषध घेण्यास सांगितलं आणि विनोदचा द्विधा मनस्थितीचा त्रास संपला. आता मुलीची परीक्षा झाली की सर्व मंडळी मुंबईला जातील, पण स्क्लेरॅन्थस बरोबर घेऊनच. आणखी एक उदाहरण, सरिता वय 26 वर्ष. ती सांगत होती, डॉक्टर मला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामुळे मी 2 मनांच्या कात्रीत सापडले. आई वडिलांनी एक स्थळ आणलं आहे, तो मुलगा इंजिनियर आहे, घरचं सगळं काही ठीक आहे, श्रीमंत आहे, परंतु बाबांच्या एका मित्राचा मुलगा CA करतोय. तो नेहमी घरी येतो व आम्ही अनेक वेळा एकमेकांशी गप्पाही मारल्या आहेत. त्याचे अनेक बाबतीतले विचार माझ्या विचारांशी जुळतात. मी BCom केलंय, MCom करते, मला हा मुलगा त्याची घरची गरिबी असली तरी योग्य वाटतो. तो स्वतंत्र व्यवसाय करणार आहे, व्यवसायातही मी त्याला मदत करू शकेन, त्या व्यवसायातही मी त्याला मदत करू शकेन, पण हे आई वडिलांना सांगण्याचा आत्मविश्वास माझ्याजवळ नाही, मनस्थितीत विधा झालीये. आई वडिलांच्या मते घरची परिस्थिती चांगली असलेला, नोकरी असलेला, वर योग्य, तेही अनुभवी आहेत, शेवटी माझं हितच पाहणार, काय करावं? बरं, आता तुम्हाला सांगितलेल्या व्यक्तीबरोबर चांगली ओळख आहे एवढंच, त्यांना विचारायला सांगावं काय बाबांना? काहीच समजत नाही. या विचाराने अर्धशिशीचा मात्र त्रास होऊ लागला. सरी त्याला स्क्लेरॅन्थसची जरुरी होती आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेऊन तो पार पाडण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी क्रमांक 19 लार्च या औषधाचीही गरज होती. आणखी एक उदाहरण, मंगलाबाई वय 49 वर्ष, त्यांनाही आयुष्यभर अशी ही द्विधा मनस्थिती त्रास देतच आली होती. त्या सांगत होत्या, अहो डॉक्टर, साधी साडी घ्यायची झाली तरी मला हा रंग घेऊ की तो रंग घेऊ असं होतं. कोणतीही गोष्ट किती साधी असो, छोटी असो वा मोठी, निर्णय घेणं मला खूप कठीण जातं. हल्ली तर त्यामुळे झोपही नीट लागत नाही. तसं पाहायला गेलं तर गोष्ट साधीच असते. हल्ली पाळीची फार तक्रार सुरू झाली आहे. एकदा 25 दिवसांनी तर कधी 1.5 महिन्यांनी अशी पाळी येते. कधी अंगावर खूप जातं तर कधी अगदीच कमी. आता तुमच्याकडे जावं की आणखी दुसऱ्या डॉक्टरकडे या बाबतीतही माझ्या मनाची द्विधा अवस्था. शेवटी आले तुमच्याकडे, तेही मुलगी म्हणाली म्हणून. मंगलाबाईना स्क्लेरॅन्थस आणि क्रमांक 33 वॉलनट हे औषध दिलं, कारण मासिक पाळी बंद होण्याचं त्यांचं वय, त्या एका बदलत्या स्थितीतून जात होत्या आणि यासाठी वॉलनट हे औषध उपयोगी ठरतं. 3-4 महिन्यानंतर त्यांच्या तक्रारी खूपच आटोक्यात आल्या. एकंदर स्क्लेरॅन्थस या औषधाची प्रमुख लक्षणं अशी, अत्यंत द्विधा मनस्थिती, अनिर्णय, सतत अस्वस्थ मनाची चलबिचल. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रेय KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी. स्टेट ऑफ द आर्ट IVF फॅसिलिटी ऑनदिगे. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपिगळिगे एक्सक्लूसिव OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97, ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಹೇಳಿಬಿಡು ಹುಡುಗಿ, ನೀ ನನಗೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ತಿಳಿನೀಲಿ ಕನಸ, ಬರಿಪೋಲಿ ಕನಸ. ಮಾಮೂಲಿ ಕೋತಿಯ ತಾರುಣ್ಯ ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕಮ್ಮಿ, ಪ್ರಶ್ನೆಯೇ ಜಾಸ್ತಿ. ದಾರೀಲಿ ಕೈಕಟ್ಟಿ ನಿಂತಿರಲೆ, ಹೃದಯಾನ ಸಂಪೂರ್ಣ ಬಿಚ್ಚಿಡಲೆ, ಮುಂಗುರುಳ ಸ್ಪ್ರಿಂಗಲ್ಲಿ ಜೋತಾಡಲೆ, ಕಣ್ಣ ರೆಪ್ಪೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿರಲೆ. ಆಸೆಗಳ ನೆಣಿಸಿ ಕೈಬೆರಳು ಸವೆದಿದೆ, ಎಲ್ಲ ಹೇಳಿದರೂ ಇನ್ನೇನೋ ಉಳಿದಿದೆ. ಹೇಳಿಬಿಡು ಹುಡುಗಿ, ನೀ ನನಗೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ತಿಳಿನೀಲಿ ಕನಸ, ಬರಿಪೋಲಿ ಕನಸ. ಎಲ್ಲಿಯೂ ಹೋಗದ ನಿಂತ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಸೀಟೊಂದ ಹಿಡಿದವನು ನಾನು. ಇಳಿ ಸಂಜೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನ ನಂಬರಿಗೇನೆ ಮಾಡುವೆನು ಫೋನು. ಈ ನಡುವೆ ಹೀಗೆ ಎಲ್ಲಿಯೋ ನೋಡುವೆನು, ಎಲ್ಲಿಗೋ ಹೋಗುವೆನು, ಏನನ್ನೋ ಕಾಯುವೆನು. ನೀ ಸಿಕ್ಕರೂನು ಸಿಗದಿದ್ದರೂನು ಎದೆ ತುಂಬ ಹಾಡುವೆನು. ಹೇಳಿಬಿಡು ಹುಡುಗಿ, ನೀ ನನಗೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ತಿಳಿನೀಲಿ ಕನಸಾ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत लक्ष्मी दीपक पोद्दार यांना. त्या टिळकवाडीच्या रहिवासी आहेत. BCOM MA BEd त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल सांगितलं तर अध्यापन समन्वय उपमुख्याध्यापिका आणि व्याख्याता म्हणून जवळजवळ त्यांनी 34 वर्ष काम केलं. कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. गायन भजन कीर्तन याची त्यांना खूप आवड आहे. घरचे संस्कार असल्यामुळे त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम सध्या त्या करतायत. आणि कीर्तनाचं प्रशिक्षण त्यांनी मिरज येथे घेतलं. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याचसोबत भागवत सप्ताह रामकथा देखील अतिशय उत्तमरित्या त्या सादर करतात. 2020 पासून कीर्तन सेवा करायला सुरू केली आणि आतापर्यंत जवळजवळ 450 कीर्तन त्यांनी सादर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर मी सांगितलं की सध्या तुम्ही टिळकवाडीमध्ये राहताय. तर सुरुवातीचं शिक्षण म्हणजे लहानपणापासूनचं तुमचं शिक्षण कुठं झालं आणि मग तुमचं बेळगावला येणं कसं झालं त्याबद्दल जाणून घेऊया.
1: लहानपणचं शिक्षण म्हणजे माझे वडील रेल्वेमध्ये होते.
0: बरं.
1: त्यामुळं आमच्या दर 2-3 वर्षांनी अशा बदल्या व्हायच्या.
0: अच्छा.
1: तर महाराष्ट्रामध्येच त्यांनी बदल्या जास्त करून घेतल्या, कारण शिक्षणासाठी तिथंच योग्य आहे असं वाटत होतं.
0: ओके.
1: कारण भाषा बदलतात जर राज्य बदलली तर. म्हणून मग तिथेच आमच्या बदल्या होत राहिल्या आणि माझं BCOM पर्यंतचं शिक्षण सगळं महाराष्ट्रामध्येच झालं.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर BCOMच्या शेवटच्या वर्षाला होते त्यावेळेला माझं लग्न झालं आणि इथे बेळगावमध्ये टिळकवाडीमध्ये राहणारे नारायणराव पोद्दार म्हणून डॉक्टर होते, त्यांचा मुलगा दीपक पोद्दार यांच्याशी माझं लग्न संबंध जुळून आला आणि 1988 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो.
0: बर.
1: आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर दीपक पोद्दार हे सुद्धा बँकेमध्ये असल्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या.
0: बापरे.
1: पण यांच्या मात्र महाराष्ट्र कर्नाटक असं दोन्ही राज्यांमध्ये बदल्या झाल्या, त्यामुळं जिथं जाईन तिथं मी शिक्षकाचा पेशा स्वीकारला होता आणि मला नोकऱ्या सुद्धा पटपट अशा मिळत गेल्या आणि शैक्षणिक क्षेत्र तिथं सुरू झालं. आणि नंतर जेव्हा BCOMला त्यावेळेला BEd करण्याची परवानगी नव्हती.
0: बरोबर.
1: आणि ज्या वेळेला BCOMला BEd करण्याची परवानगी मिळाली त्याच वर्षी मी BEdचं ऍडमिशन घेतलं.
0: अच्छा.
1: आणि बँगलोर मध्ये असताना हिंदी मध्ये BEd केलं आणि MA सुद्धा तिथंच केलं.
0: बर.
1: त्यामुळे असा हा माझा शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रवास सुरू झाला.
0: पण आता जसं तुम्ही सांगितलं की BCOMला सुरुवातीला परमिशन नव्हती BEd करायची, मग ती जर भेटलीच नसती तर तुम्ही काय केलं असतात?
1: काय आता जिथे जाईन तिथे नोकऱ्या तर मिळत होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्यावेळेला जरा एवढं अनुभवावरून शाळेमध्ये असं शिक्षिका म्हणून घेतलं जात होतं.
0: बरोबर.
1: पण आता ते BEd शिवाय घेत नाहीये.
0: हो ना.
1: तेही तितकंच खरं आहे. चान्स मिळाला ते करायला, मग त्यासाठीच मग मी MA करायचं ठरवलं.
0: ओके.
1: मग MA केल्यानंतर मग BEd साठी ऍडमिशन घेता येत आहे असं कळलं, तर मग दोन्ही एकदमच केलं मी.
0: अच्छा.
1: MA आणि BEd दोन्ही एकदमच करत होते.
0: मग शिक्षक होणं हे तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं?
1: नाही, खरं तर मला वकील व्हायचं होतं.
0: अच्छा.
1: पण काही अडचणी आणि परिस्थितीमुळे ते LLBचं शिक्षण घेता आलं नाही, कारण ग्रॅज्युएशनच्या आधीच माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर कदाचित शिकवलंही असतं पण माहिती नाही. लगेच वर्षामध्येच मला पहिली मुलगी झाली, त्यामुळं मग थोडं मागे पुढे झालं आणि वकील काही होता आलं नाही. पण त्याच्याच सारखा दुसरा पेशा म्हणे चांगला आहे समाजामध्ये. आपल्याला आता शिक्षकी पेशा हा अति उत्तम आहे.
0: हो ना.
1: तर तो स्वीकारला आणि 34 वर्ष त्याच्यामध्ये कार्य केलेलं आहे.
0: बरोबर. मग तुमचे वडील रेल्वेमध्ये होते आणि त्या कारणानं तुम्ही म्हणजे तुमच्या बदल्या सारख्या होत होत्या. मग त्याचा तुम्हाला फायदा झाला की असं वाटायचं की नाही आता तर आपण इथं सेट झालोय आणि परत आता बदली झाली, काय वाटायचं?
1: तसंच वाटायचं, कारण लहान असताना मित्रमैत्रिणी मग बदलायचे.
0: हो ना.
1: आणि जाऊन तिथं जम बसवायचा आणि लगेच परत दुसऱ्या गावाला बदली व्हायची.
0: बरोबर.
1: मग तेव्हा मग वाईटच वाटलं, कारण मला अजूनपर्यंत बालमैत्रीण किंवा बालमित्र नाहीयेत. कारण जिथं जाईल तिथं नवीनच सगळं सुरुवात, आई पासूनच सुरुवात करायची, ABCD पासूनच.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला अजूनपर्यंत बालमैत्रिणी बालमित्र वगैरे नाही आहेत आणि जे लहानपणाचे होते ते आता आठवत नाहीत. आणि त्यावेळेला मोबाईल फोन बिन काही नसल्यामुळे संपर्कही नाही राहिलेला, त्यामुळं वाईट वाटायचं. कारण आता जरा कुठे इथं जम बसतोय, कोणीतरी ओळखायला लागलंय आपल्याला, मग तितक्यात बदल्या व्हायच्या. पण त्याला नाईलाज होता. आणि फायदा असा झाला की जिथं जाईल तिथं कसं जुळवून घ्यायचं हे शिकलो. की जिथं आपण जायचं, कारण ते म्हणतात ना की समुद्रात माशांबरोबर वैर करून चालत नाही, मग तसं जिथं जाईल तिथं आधी त्यांचं कसं काय चाललंय ते बघायचं आणि मग तिथं आपली पावलं घट्ट रोवायची हेही शिकलो. कसं जुळवून घ्यायचं, कसं आपण राहायचं. चार लोक वेगवेगळी भेटत गेली, त्यामुळं लोकांचे स्वभाव आणि आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपण तळ ठोकून उभं राहू शकतो, लात मारीन तिथं पाणी काढीन, एवढी परिस्थिती म्हणजे आम्हाला ते निर्माण झाली.
0: मग तुम्ही किती भावंड?
1: आम्ही 9 भावंड.
0: बर.
1: हो, 5 भाऊ आणि 4 बहिणी. पण त्यातले आम्ही थोडेच राहिलो आहोत, आता 6 जणच राहिलोय. 5-5 जण राहिलोय.
0: तुम्ही कितवा नंबर?
1: माझा 9वा नंबर,
0: म्हणजे लास्ट.
1: सगळ्यात लास्ट. शेंडेफळ.
0: शेंडेफळ. अच्छा, मग त्याचा फायदा झाला की नाही तुम्हाला
1: शेंडेफळाचा? काय आता म्हणायचे, ते लोक शेंडेफळ तिच्यावर लाड करतात, प्रेम करतात जास्त म्हणून. पण आई वडिलांना तसं काहीच नसतं, हे जेव्हा आपण आई वडील होतो तेव्हा कळतं.
0: नक्कीच,
1: सगळी मुलं सारखीच असतात. पण मुलांना आपलं वाटत असायचं की लहान आहे ती, तिला रागवत नाहीत असं. पण रागवण्यासारखं काम केलं तर रागवतात.
0: बरोबर. मग जेव्हा तुम्ही बेळगावला आला, मग त्या वर्षी तुम्ही कुठं राहायला होता नेमक्या?
1: बेळगावला जेव्हा माझं लग्न होऊन आले तेव्हा दावणगिरीला होतो आम्ही.
0: बर.
1: हे तिथेच राहत होते माझे मिस्टर, तिथल्या बँकेत होते ते, दावणगिरीच्या ब्रँच मध्ये होते. मग तिथंच आम्ही राहायला गेलो. मग दावणगिरीमध्ये जवळजवळ 8 वर्ष मी राहिले, ते 9 वर्ष राहिले होते. मग तिथंच माझी दोन्ही मुलंही झाली.
0: बर.
1: मग त्यांचं शिक्षण दुसरीपर्यंत, मोठ्या मुलीचं शिक्षण दुसरीपर्यंत दावणगिरीत झालं आणि लहान मुलाचं, तो 1-3 वर्षाचा होता, मग ती पुण्याला बदली झाली. मग नंतर मग असे बदलीचे टप्पे प्रवासात असे घडत गेले, पुणे, बँगलोर, मुंबई, असे दावणगिरी तिथं तर राहतच होतो आम्ही.
0: मग तुम्हाला कन्नड येत होतं, समजत होतं?
1: हो, घरी आम्ही कन्नडच बोलत होतो, मातृभाषा कन्नडच आमची.
0: ओके.
1: हो. आताही आम्ही घरी कन्नडच बोलतो.
0: अच्छा, छान. म्हणजे त्याचा काही त्रास झाला नाही तुम्हाला?
1: नाही, त्याचाही काही त्रास झाला नाही. फक्त लिहायला वाचायला येत नव्हतं. ते मुलांना शाळेत घातल्यानंतर इकडे कर्नाटकात आलं तेव्हा त्यांच्याबरोबर मी पण शिकले त्यांना शिकवण्यासाठी.
0: अच्छा अच्छा.
1: त्यामुळे आता लिहिता वाचता पण येतं.
0: छान. मग इथून पुढचा जो प्रवास आहे, तुम्ही 34 वर्ष जवळजवळ शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, तर कसं वाटलं? म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होता आणि तुम्ही स्वतः शिक्षिका झाल्यानंतर काही बदल व्हायला हवेत का, किंवा आपण विद्यार्थ्यांशी कसं राहावं, तो काहीतरी फरक असा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत असं काहीतरी एक्झिक्यूट केला का?
1: हो, कारण कसं आपी लहान असताना ते छडी लागे छमछम विद्या येई घम घम म्हणून आमचे शिक्षक वर्ग जे असायचे ते, म्हणजे चूक झाली किंवा काही आलं नाही तर फटके बसायचे, पण मला बसला नाही ते एक माझं प्लस पॉइंट आहे. कारण तसे चुका शक्यतो होत नव्हत्या, आणि झाल्या तरी एकाद दुसरं म्हणजे रागे भरायचे आणि सोडून द्यायचे अशातला प्रकार होता. आणि जेव्हा मी शिकवायला लागले त्यावेळेला थोड्याफार फरकाने लहान मुलांना जरा थोडं असं रागवायचं वगैरे करू लागले होतो. पण नंतर नंतर तर हात वगैरे लावायचाच नाही आहे. इथून इथे बस म्हटलं तरी सुद्धा मुलं लगेच घरी जाऊन सांगायचे की असं असं टीचर म्हणतायत, असं हे करतायत, ते करतायत म्हणून. मग लगेच दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल मॅडमकडे तक्रार जायची. मग मला असं वाटायचं की तक्रार तुम्ही घ्या नाही म्हणत नाही, पण त्याची शहानिशा करून जे कोणी ते शिक्षक असतील त्यांनाही बोलवा. तुम्ही मुलांचं किती मनावर घेणार आहे? म्हणजे एक मुलगा आता तो लहान असेल, किती 1-3-4 वर्षाचा मुलगा, काहीतरी कारणाने काहीतरी झालं असेल, मग लगेच त्यांच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवता. मग तुमच्याकडं जे वर्षानुवर्ष काम करतायत शिक्षक, त्यांच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे का? नाही. मग नुसतंच त्यांच्या बोलण्यावरती, मग दुसऱ्या दिवशीच ती टीचर फायर झाली असे बरेच आता किस्से आपण ऐकतोय,
0: होय ना,
1: बघतोय, कदाचित चूक असेलही कदाचित नसेलही, पण त्याची शहानिशा करूनच मग जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. मग त्याच्यानंतर म्हणजे तुमची रिटायरमेंट मग कधी झाली, कुठल्या साली झाली
1: रिटायरमेंट असं म्हणत? म्हणजे कारण माझे गव्हर्नमेंट सरकारी नोकरी तर काही नव्हती.
0: अच्छा.
1: जिथं जाईल तिथं जवळपास घराच्या जवळ अशा शाळा बघायच्या, कारण चालत जायता येईल इतपतच लांब जायचं असं मी ठरवलं होतं. कारण फार लांब गेलं तरी आपल्याकडं एखाद दुसरी कल हवी, आपल्याकडं वाहन हवंय, मग त्यावेळेला वाहनाची काय आमच्याकडे व्यवस्था नव्हती.
0: बरोबर.
1: आता भरपूर आहेत त्याचा प्रश्न नाहीये, पण त्यावेळेला नव्हतं म्हणून मला झेपेल असं चालत जाण्या इतपत एवढ्या जवळ मी शाळा शोधायचे आणि मग तिथंच शाळेमध्ये जायचे आणि मग तिथं आपलं व्यवसाय करायचा, मुलांना शिकवायचं. मग असं करत करत मग बदल्या वगैरे होत गेल्या. मग बदली झाली की मग तिथं सोडायलाच लागायचं.
0: बरोबर.
1: मग परत दुसऱ्या गावात जायचं, मग परत तिथं लगेच दुसऱ्या शाळा शोधायच्या. आणि असं करत करत करत 2019 साली माझे मिस्टर रिटायर झाले.
0: बर.
1: मग ते रिटायर झाल्यानंतर आम्ही बेळगाव मध्ये आमचं स्वतःचं घर आहे, टिळकवाडीमध्ये, म्हणजे वडिलोपार्जित घर आहे. मग तिथं यायचा निर्णय घेतला, आम्ही सगळे इथे आलो आणि मग इथं KLE मध्ये मराठा मंदिरच्या मागे PU कॉलेज आहे, इंडिपेंडेंट PU कॉलेज. मग तिथं हिंदीचे HOD म्हणून मी नोकरीला लागले.
0: बर.
1: मग तिथं 1-2 वर्ष काम केलं. मग 2020 मध्ये लगेचच लॉकडाऊन झालं, कोरोना आला, लॉकडाऊन झालं. मग लॉकडाऊन मध्ये सुद्धा ऑनलाईन 1 वर्षभर काम केलं आणि मग नंतर 2021-22 मध्ये मी निर्णय घेतला की आता बस आपल्याला हे काय ऑनलाईन मला पटलं नाही शिक्षण द्यायचं, त्यामुळे मी 2022 मध्ये जॉब सोडून दिला.
0: ओके.
1: त्याच्यानंतर मग हा कीर्तनाचा, भागवताचा, कथांचा हा प्रवास सुरू झाला.
0: मग म्हणजे इमिडिएटली शिक्षण क्षेत्र वेगळं आणि हे अध्यात्म वेगळं पडतं, तर तिथं तुम्ही कशा काय मग तुमचे पाय रोवलेत किंवा तुमचा असा काही म्हणजे बॅकग्राऊंडला असं काही आहे का, संगीताचं बॅकग्राऊंड काय आहे का, काय आहे नेमकी पार्श्वभूमी?
1: आम्ही लहानपणापासून आमचे वडील त्यांचं संगीत आम्ही ऐकलंय.
0: बर.
1: आणि ते भीमसेन जोशींचे शिष्य होते 2-3 वर्षाकरता. फार काळ ते त्यांच्या बरोबर फिरले नाहीत. आणि वाठार म्हणून साताऱ्याच्या इथं आमचं एक गाव आहे, ते माझं माहेर आहे.
0: बर.
1: आणि तिथं आम्हाला अंतुरकर गुरुजी म्हणून माझ्या वडिलांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि ते दत्तस्वरूप आहेत अशी धारणा झाली आणि आम्ही सगळेजण त्यांचे अनुयायी बनलो आणि ते अंतुरकर गुरुजी हे आमचे सद्गुरू आहेत. आता देखील आमचं तिथं गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमी मठ आहे, म्हणजे ते ट्रस्टला वगैरे काही दिलेलं नाहीये, त्यामुळं दरवर्षी 2 उत्सव साजरे होतात, एक दत्तजयंतीचा आणि एक आमच्या सद्गुरूंची पुण्यतिथी म्हणून जूनमध्ये वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.
0: अच्छा.
1: आणि बाबा आमचे वडील गात होते, त्यामुळं त्यांच्याकडून संगीताचं सगळं कानावर पडत होतं आणि लहानपणी असताना संगीत शिक्षणाची व्यवस्थाही केली होती, पण आमच्या ह्या बदल्यांमुळं मला काही नीट संगीताचं शिक्षण घेता आलं नाही, म्हणून मी आता घेत आहे संगीताचं शिक्षण थोडंफार. आणि ते कानावर पडून पडून आम्ही लहानपणापासून भजन, गायन, प्रवचन आणि रोज संध्याकाळी आमच्याकडं दासबोधाचं वाचन व्हायचं आणि त्याचं निरूपण बाबा करायचे आणि एकनाथी भागवत त्याच्यातला एक पॅरेग्राफ असं ते वाचायचं आणि त्याचं निरूपण, त्याच्यानंतर नामस्मरण आणि त्याच्यानंतर जेवण, असा हा 1 तासाचा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. कोणी येऊ दे जाऊ देत, मग त्यांना त्याची गोडी आहे का नाही तो भाग वेगळा, पण आम्हाला मात्र आमच्या भावंडांना, आम्हाला मुलांना याची गोडी होती, त्यामुळं 1-34 वर्ष जे काही माझे प्रापंचिक वर्ष होती ती निघून गेल्यानंतर लॉकडाऊन माझ्यासाठी टर्निंग पॉइंट म्हणा तो काळ ठरला आणि पुन्हा माझं अध्यात्माकडे वळणं झालं आणि जे त्यावेळेला आम्हाला लहान असताना वडील सांगायचे ते आत्ता उपयोगी पडतंय, तेव्हा कळत नव्हतं पण आता बरंच कळायला लागलेलं आहे. तर त्यामुळे असा माझा हा प्रवास, इथेही पाय घट्ट रोवले गेले आणि आमचं ते खेडं असल्यामुळं वारकरी संप्रदायाची कीर्तनं आमच्याकडे व्हायची.
0: अच्छा.
1: मग तिथं ते ऐकायला जायचं काकड्याला जायचं, मग टाळ घेऊन उभं राहायचं, मग ते वाजवायचं. त्यामुळे संगीताचं थोडंफार ज्ञान होतं आहे, अजून काही येत नाही मला.
0: मग आता सध्या तुम्ही संगीतामध्ये काय काय शिकलात?
1: संगीतामध्ये तसं पाहायला गेलं तर फार म्हणजे मला रागदारी शास्त्रीय संगीत एवढं जास्त आवडत नाही, पण कीर्तनासाठी जो बेस आहे ते शिकत आहे मी, त्यामुळे आता एक 4-5 राग वगैरे झालेले आहेत.
0: बर,
1: मग आलापताना वगैरे शिकवत आहेत, मग किती जमतंय ते बघायचं आता मला.
0: अच्छा, मग कीर्तन तुम्ही कुठं शिकला?
1: कीर्तन मिरजमध्ये वेणास्वामींचा मठ आहे, तो समर्थ स्थापित आहे, आणि तिथे कौस्तुभ महाराज म्हणून आहेत, ते मठाधिपती आहेत, त्यांच्याकडे मी कीर्तनाचं शिक्षण घेतलंय आणि घेतही आहे, अजूनही घेत आहे. त्यामुळं ऑनलाईन आमचं कीर्तनाचं शिक्षण चालू आहे, आणि ऑफलाईन आठवडाभर ते दरवर्षी शिकवतात. मग ज्यांना ऑफलाईन जमतंय तिथं राहून शिबिरात कीर्तन शिक्षण घेणं जमतंय ते तिथं राहतात, ज्यांना शक्य होत नाही ते ऑनलाईन आम्ही शिक्षण घेतो. आणि काही आम्हाला अडीअडचणी आल्या, काही प्रश्न वाटले तर मग आम्ही त्यांना विचारतो, ते आम्हाला मार्गदर्शन करतात.
0: म्हणजे मिरजला तुमचं शिक्षण झालं
1: कीर्तनाचं?
0: हो. मग त्याचं सादरीकरण पहिल्यांदा तुम्ही कुठे केलं कीर्तन?
1: हा, त्याचं सादरीकरण करत असताना त्यावेळेला लॉकडाऊन होता, त्यामुळे घराच्या बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता.
0: बर,
1: तर आमच्या मठाधिपती श्री कौस्तुभ महाराज यांचं एक पेज आहे, फेसबुकचं पेज,
0: बर,
1: अखिल भारतीय वेणीराम गुरुकुल संस्था म्हणून.
0: अच्छा.
1: मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही घरी बसूनच कीर्तन सादर करू शकता, त्याच्यासाठी बाहेर जायची काही आवश्यकता नाहीये. मग त्यामुळं माझं पहिलं कीर्तन तर खरं म्हटलं तर मी माझ्या सासूबाईंसमोर सादर केलं, म्हणजे त्या एकट्याच होत्या. त्यांना आधी विचारलं ऐकणार का म्हणून, हो म्हणाल्या. मग खोलीमध्ये आम्ही लांब असं बसून, कारण त्यावेळेला अगदी फार जवळ जायचं नाही असं वगैरे कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे, मग त्यांच्या समोर पहिलं कीर्तन पेटी तबल्याशिवाय झालं, आणि नंतर मग थोडी ढील मिळाली बघा आपल्याला 1-5-6 महिन्यानंतर, मग त्याच्यानंतर हे फेसबुक वरती ऑनलाईन कीर्तन, पहिलं कीर्तन सादर झालं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही ऑनलाईन कीर्तन होत आहेत आमची.
0: छान.
1: ऑनलाईन पण होतात, ऑफलाईन पण होतात. ऑफलाईन असतानाही ऑनलाईन करू शकतो, मग तशी व्यवस्था आता जी ती ऑनलाईन सुरू झाली 2020 मध्ये, ते आजता गायत आमचे या वेणीराम कीर्तन गुरुकुलाचे सगळे शिष्य, सगळे आमचे गुरुबंधू भगिनी ऑनलाईन कीर्तन आम्ही सादर करतो. दररोज एकाचं कीर्तन असतं, आम्ही त्या तिथी तारखा वाटून घेतलेल्या आहेत, त्यामुळं महिनाभर असे 365 दिवस ऑनलाईन कीर्तन सुरू आहेत.
0: छान. मग याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी काय आहेत?
1: आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे पूर्वी मी शिवणकाम करत होते, फॅशन डिझायनर झालेले आहे, त्यामुळं घरची सगळे शिवणकाम जे होतं ते मीच करायचे, मुलांसाठी, माझ्यासाठी, स्वतःसाठी. आणि इथे असताना बेळगावमध्ये 1-4 वर्ष होते तेव्हा माझं मी एक छोटंसं टेलरिंगचं असं व्यवसाय सुरू केला होता.
0: अच्छा.
1: पण नंतर मी तो बदली झाली. मग तेच तर होतं ना की असं जम बसलेला असतो आणि
0: तोपर्यंत
1: बदल्या होत होत्या.
0: अच्छा.
1: हा, त्यामुळे मग मी घरगुती घरापुरतं मी मर्यादित ठेवलं आणि विणकाम वगैरे करते, एम्ब्रॉयडरी करते.
0: अच्छा.
1: हा, पण त्याचं आता जरा हे कमी झालेलं आहे. कीर्तन, भागवत सप्ताह, रामकथा हेच माझं आता मुख्य उद्देश राहिलेला आहे. आता माझं जीवनाचं माझा शेवट होईपर्यंत आता हे सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे. हातात घेतलेली झांज आता खाली ठेवायची नाही शेवटचा श्वासापर्यंत.
0: छान.
1: जितकं जमेल तितकं समाजप्रबोधनाचं कार्य करायचं, आणि आमचा मठ जो वेणास्वामींचा मठ आहे त्याचं आता जीर्णोद्धाराचं कामही सुरू आहे, तिथं आमची गोशाळा आहे, मग त्याच्यासाठी हा देह झिजवायचा, असं सद्गुरूंच्यासाठी त्यांचं कार्य पुढं न्यायचं, हाच एक उद्देश आहे आम्हाला.
0: मग या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचा सपोर्ट कसा आहे?
1: छान आहे. सासूबाई तरी आमच्या खूपच उत्साहाने सांगायच्या की कुठं कीर्तनाला गेले की आल्या आल्या त्यांचा प्रश्न असायचा की आज कुठला गोष्ट सांगितली, आज कुठलं आख्यान घेतलंस, आज कुठला अभंग घेतला होतास म्हणून. आणि मिस्टर आणि घरचे माझी मुलं देखील याचा प्रतिसाद खूप छान मला सपोर्ट करतात, आणि आणि मीही ते बॅलन्स करूनच बाहेर जाते.
0: ते महत्त्वाचं आहे
1: ते, आणि दोन्हीकडून बॅलन्स केलं जातं.
0: अच्छा, मुलं केवढी आहेत आता?
1: मुलं मोठी आहेत, दोन मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचं लग्न झालंय, मुलगी पण इकडे बॉम्बे मध्ये आय आय टी मध्ये आहे, मुलगा आणि सुनबाई अमेरिकेत असतात.
0: छान.
1: मग त्या दोघांचं मुलाचं आणि मुलीचं पीएचडी झालंय, पोस्ट डॉक झालंय, ते दोघं सायंटिस्ट आहेत.
0: अरे वा.
1: सुनबाई पण नोकरी करते.
0: म्हणजे आता तुम्हाला भरपूर वेळ आहे तर.
1: हो आहे आहे. आता सगळा राहिलेला वेळ याच्यातच घालवायचा, घरचं जे प्रापंचिक कार्य आहे तेवढं करायचं, आणि उरलेला वेळ सगळा भगवत कार्यासाठीच घालवायचा असं ठरवलं आहे. आणि सद्गुरु ती प्रेरणा पण देत आहेत, त्यामुळे ते कार्य होत आहे.
0: छान. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही ऍक्टिव्हिटीज चालतात का तुमच्या? म्हणजे आता एवढा मोकळा वेळ तुमच्याकडे आहे, तर त्याला घेऊन म्हणजे तो वेळ कुठेतरी चांगला आणखीन काहीतरी वेगळं करावं किंवा आणखीन काहीतरी चांगलं काम करावं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा, असे काही प्लॅनिंग तुमचे?
1: हो, आमच्या इथं मी म्हटल्याप्रमाणे बेनकन हळ्ळीमध्ये घरकुल म्हणून वृद्धाश्रम आहे.
0: बर.
1: मग तिथं मी याचाही वापर करत असते, उपयोग करते.
0: बर.
1: म्हणजे कीर्तन करायचे, प्रवचन करायचं, भागवत सप्ताह झाला तिथल्या लोकांसाठी, आणि आता रामकथा करायची आहे मला, पण वेळ आता जुळून तिथे येत नाहीये. मग ती वेळ जुळून आली की त्यांच्या समोर रामकथा देखील सादर करायचा मानस आहे. आणि प्रवचन कीर्तन, आणि परवाच आम्ही 1 मेला त्या घरकुलच्या लोकांना धरून, म्हणजे जे चालण्या फिरण्यासारखे आहेत त्यांना धरून आम्ही रामायण म्हणून एक नाटिका केली.
0: अरे वा.
1: आणि त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आम्ही तरी पात्रधारी झालो होतोच, माझं रामाचं पात्र होतं, माझी मैत्रीण सीता झाली, आणखीन एक मैत्रीण ती रावण झाली होती, दुसरी आहे ती हनुमान झाली, असे म्हणजे जे ही पात्र आम्ही घेतली, पण बाकी जांबुवंत, बिभीषण, सुग्रीव आणि समुद्रदेव ही आणि शबरी ही पात्र सगळी आमच्या त्या वृद्धाश्रमातल्या व्यक्तींकडून, आजी आजोबांकडून साकार करून घेतली. आणि ते अगदी उत्तमरित्या ते 45 मिनिटाचं नाटक खूप छान झालं.
0: अरे वा.
1: त्यामुळे हे असंही आम्ही काही त्यांच्याकडून करवून घेत असतो, म्हणजे त्यांची शारीरिक क्षमता बघूनच हे सगळं करायचं, कारण मन तरुण असतं पण शरीर जितकं साथ देतं तेवढंच त्यांच्याकडून करवून घेऊन, त्यांच्याकडे बसल्या बसल्या त्यांना असं नृत्य हातवारे करायचं, ते सगळे आम्ही शिकवतो त्यांना, आणि तेही उत्साहानं करत असतात. मग हा वेळ तिथेही घालवत असतो.
0: त्या वृद्धाश्रम मध्ये किती आजी आजोबा सध्या राहत आहेत?
1: सध्या तिथे 58 आजी आजोबा आहेत.
0: बर.
1: प्लस त्यांच्या बरोबर त्यांची देखभाल करणारे केअरटेकर्स 10-12 लोक आहेत.
0: बर.
1: आणि स्टाफ आमचा 31 असं आहे. जवळजवळ 101 माणसांची रोज ये जा चालू असते. शिवाय त्या आजी आजोबांना भेटायला त्यांचे नातेवाईक येत असतात. पुन्हा दुसऱ्या आम्हाला एन्क्वायरीज येत असतात, चौकशीसाठी लोक येत असतात, आणि रोज काही ना काही कार्यक्रम चालू असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, सगळे सणवार साजरे करतात, होम हवन चालू असतं, त्यामुळं असे धार्मिक कार्यक्रम पण तिथं होत असतात.
0: मग हे गेले किती वर्ष झालं चालवताय तुम्ही?
1: आता 25 वर्ष झाली, आणि हे वर्ष आमचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. तर हे तिथे होणारे आता सगळे कार्यक्रम 25व्या वर्षाच्या अनुषंगाने आम्ही घेत आहोत, त्यामुळं अनेक तऱ्हेचे सामाजिक, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक कार्यक्रम तिथे सादर होतात. बेळगावच्या लोक, बेळगाव बाहेरचे, परवाच गोव्यातनं एक नृत्याची टीम आली होती, आणि त्यांनी भरतनाट्यम नृत्य सादर करून दाखवलं त्यांना. त्यामुळं बेळगाव आणि बेळगावच्या बाहेरचे लोक येऊन त्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील होत असतात, आणि ते छान राहतात सगळे.
0: काय वाटतं तुम्हाला की अशा लोकांच्याकडे बघून की आपला जो समाज आहे तो कुठं चाललाय? म्हणजे आता तुमच्याकडे जवळजवळ 50 पेक्षा जास्त आजी आजोबा आहेत, तर म्हणजे एवढ्या फॅमिलीतून एक मेंबर आता तुमच्याकडे आहे,
1: होय,
0: तर काय वाटतंय म्हणजे काय अशी परिस्थिती बदलली आहे आता समाजाची की ही वेळ आली आहे?
1: कारण आता बघा, सगळे उच्च शिक्षित आहेत एकतर, आणि छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध नसतात एकतर, त्यामुळं त्यांना दुसरीकडं जावं लागतं. आणि मग आई वडील जे आहेत, मग कधी कधी त्यांची इच्छा पण असते की आपले आई वडील आपल्याकडे येऊन राहावेत, पण काही काहींची इच्छा असते की नाही बाबा आम्ही एवढा जन्म आमचा इथे घालवलाय, तर आता या उतारवयामध्ये आम्हाला नवीन गाव, नवीन लोक, नवीन हे, कारण मुलं आणि सुना जे आहेत ते त्यांच्या कामाला बाहेर जाणार,
0: बरोबर,
1: नातवंड देखील त्यांच्या त्यांच्या शाळा, कॉलेज, करिअर म्हणून ते जाणार, मग पुन्हा हे दोघेच राहणार तिथेही.
0: हो हो हो हो.
1: मग काहींचा समज असा असतो, विचार असे असतात की नको, आम्हाला जितकं आमच्या हाताने जितकं शक्य होतंय तितके दिवस आम्ही आमच्या घरामध्ये स्वकष्टार्जित जे आमच्या गावामध्ये जे आहोत ते आम्ही इथंच राहतो, असे काही लोक असतात. काही जण जातातही, असे म्हणजे प्रत्येकाचं टक्केवारी वेगवेगळी आहे. आणि काही लोक इथल्या इथे मुलं असून सुद्धा आमच्या वृद्धाश्रमामध्ये आहेत, कारण त्यांना समवयस्क मित्रमैत्रिणी मंडळी मिळतात बोलायला, त्यांचे विचार जाणून घ्यायला, एकमेकांची देवाणघेवाण होते, वेळ जातो. अहो दुपारी संध्याकाळी चारच्या चहानंतर दोन दोन तीन तीन तास त्यांच्या वयस्कर त्यांच्या त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये मिळून मिसळून खेळ खेळतात, पेपर वाचतात, चर्चा करतात. आणखीन संध्याकाळची रामरक्षा असते, आरती असते, मग ते सगळं होतं. सामुदायिक रीत्या सगळे सण साजरे केले जातात. मग काही लोक घरी जाण्याची इच्छा अशी व्यक्त करत नाही की आम्हाला इथं बरं आहे बाबा. त्यामुळं अशी ही मानसिकता तयार झालेली आहे. आणि मुलांनाही एक प्रकारचा दिलासा मिळतो की निश्चिंतपणाने ते आपलं काम करू शकतात. यांना काही जर कमी जास्त वगैरे झालं की लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेलं जातं. तिथं त्यांची प्राथमिक सगळी जी चौकशी सोय वगैरे होते ती केली जाते. लगेच तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना कळवलं जातं, मग लगेच ते येतात. मग असंही आहे, ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे एका दृष्टीने वाईट आहे असं मला वाटत नाही, कारण किती केलं तरी पुन्हा शेवटी आपलं एकटेपणा हा आपणच घालवायचा आहे. घरात असलो तरी सुद्धा घरातली लोक सुद्धा दिवस दिवसभर 8-8 दिवस एकमेकांशी बोलत नाहीत.
0: हो ना,
1: कारण आता वेळही मिळत नाही म्हणतात. आणि ते वर्क फ्रॉम होम कोरोनाच्या काळापासून जे सुरू झालंय ते 24 तास कामच करत असतात. मग घरामध्ये एखादी कुकरची शिट्टी वाजली तरी देखील ते माझं काम चाललंय, माझी मीटिंग आहे असं करतात. मग आता काळ बदलत चाललाय, त्याप्रमाणे थोडं आपण तिकडेही झुकलं पाहिजे, तिकडेही गेलं पाहिजे असं मला वाटतंय.
0: मग ते कसं मॅनेज होतं, म्हणजे मेंटेनन्स वगैरे कसं करता, काही डोनर वगैरे
1: आहेत की? डोनर्स आहेत, आम्ही डोनेशन्स कलेक्ट करायला पण जातो, सांगतो. आणि काही काही जण स्वतःहून पुढे येतात,
0: बरोबर,
1: डोनेशन द्यायला. आणि त्यामुळं ते डोनेशन्स वगैरे आहेत काही, ते फायनान्शियल आर्थिक त्याच्याकडे मी जास्त लक्ष घालत नाही, पण डोनेशन्स वगैरे देतात लोक, स्वतःहून डोनेशन देतात. आता बांधकाम काढलंय तर मग काही विटा वगैरे काही त्या स्वरूपामध्ये काही देतात, जर त्यांचं व्यापार वगैरे काय असेल तर. किंवा धनस्वरूपामध्ये सुद्धा डोनेशन्स देतात. मग आम्ही काही काही मोठ्या कंपन्यांकडे वगैरे जातो, मग शक्यतो देत असतात. आणि जर दिलं तर समाजाला त्याचा उपयोग आहे, आणि त्यांच्या नावाची एक वीट तिथे उभी राहते.
0: बरोबर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुमचा जो प्रवास होता तोही खूप सुंदर आहे. अगदी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुम्ही वेगवेगळी कामं केलीत आतापर्यंत. आणि गाण्यांची एवढी आवड आहे, संगीताची एवढी आवड आहे म्हटलं तुम्ही, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं संगीत तुम्ही शिकलाय. तर कार्यक्रमाच्या शेवटी 4 लाईन आमच्या श्रोत्यांसाठी गाऊन आपण कार्यक्रम संपवूया.
1: हे

निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: कितीही सुरस चमत्कारिक खोटी किंवा मजेदार वाटली ना तरी हीच माझी कथा आहे.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोळे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसो. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज एक नवीनच टॉपिक घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आणि जो तुमच्या फायद्याचा खूप आहे. आज आपण भेटणार आहोत समीर मजली यांना, जे ग्रीन सेव्हर्सचे संस्थापक आहेत. त्यांना आपण ओळखतोच, पण त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय आणि तो म्हणजे स्ट्रॅटमेन, म्हणजे स्ट्रॅटेजिक मेंटोरिंग सोल्युशन्स. काय आहे हे आपण त्यांच्याशी बोलूनच जाणून घेऊया. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तर मी सांगितलं की एक नवीन उपक्रम तुम्ही हाती घेतलाय ज्याचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, तर काय आहे नेमकं?
1: मी जवळजवळ 2000 सालापासून शिक्षण क्षेत्रात आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. मी शिक्षण क्षेत्रात आलो म्हणजे शिक्षणाबद्दल थोडी आसक्ती होती, थोडे इंटरेस्ट असा होता. आणि आपण ज्या चुका शिकत असताना केल्या त्या इतर लोकांनी करू नये हा हेतू.
0: बरं.
1: कारण प्रत्येक माणसाला ग्रॅज्युएशन संपल्यावर लक्षात येतं की ग्रॅज्युएशन करताना काय करायला पाहिजे होतं. दुर्भाग्याची गोष्ट आहे की ते संपल्यावरच लक्षात येतं, म्हणजे ते चालू असताना कोणत्या भानगडीत
0: मार्गदर्शन भेटत नाही.
1: तर शिक्षण असं एक प्रक्रिया आहे जी चालू आहे, त्यातनं कसले ग्रॅज्युएट येत आहेत, त्यांना कितपत येत आहे ह्याच्याबद्दल खूपदा बोललं जातं, पण मला वाटत नाही ह्याच्याबद्दल काही केलं जात आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी संस्था उभ्या केल्या गेल्या किंवा कॉलेजेसमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालवतात. लोकल बऱ्याचशा संस्था आहेत जे इंग्रजी शिकवतात, कम्प्युटर शिकवतात, आणि त्यातनं बाहेर आलेली मुलं त्यांच्याशी तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला कळत आहे की अंतर किती आहे. जे इंडस्ट्री व्यवसाय आणि कारखाने आपण जे म्हणतो त्यात आणि त्या मुलांना जे यायला पाहिजे त्याच्यामध्ये अंतर किती आहे, प्रचंड अंतर आहे.
0: म्हणजे
1: जवळजवळ संबंध नसल्यासारखंच आहे. मी मुलांना भेटतो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी असतात आणि ते म्हणतात की म्हटलं तुम्ही किती कारखाने बघितले आजपर्यंत, तर ते म्हणतात की एक पण नाही. मग इतकी वर्ष केला काय, ते म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ बघून पोहायला शिकतो असं झालं. परफेक्ट उदाहरण परफेक्ट आहे, म्हणजे युट्यूब व्हिडिओ बघून किंवा ब्लॅकबोर्डवरती लिहून मला कोणतर पोहायला शिकवत आहे. पोहायचं म्हणजे बाहेर जायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: बाहेरचं जे जग आहे त्याच्याशी संपर्क जर नसला तर त्या मुलांचा उपयोग काय. स्वप्न मोठी असतात हो, UPSC करायचं असते, KAS करायचं असते, IAS करायचं असते, आणि त्या व्यक्तीला साधं बोलायला पण येत नसते. म्हणजे तिसरी व्यक्ती खोलीत आली की घाबरून बाजूला जाणारी माणसं अशी स्वप्न, म्हणजे स्वप्न रंगवायला लोकांना सगळे शिकवतात, त्याची उदाहरणं पण दिली जातात, त्याच्याबद्दल लोक टाळ्या पण वाजवतात, पण ह्या मुलांसाठी आपण काय करतोय, काहीच करत नाही.
0: किंवा त्याला सामोरं जाण्यासाठी जे प्रिपरेशन पाहिजे,
1: जे पाऊल बाहेर ठेवायला पाहिजे ते कोणी ठेवायला तयारच नाही, आणि त्याच्यासाठी आपल्या शिक्षण प्रणालीत जागाच नाही आहे. म्हणजे आपण रोजचं टाइम टेबल एवढं टाईट करून ठेवलंय, एवढं टाईट करून ठेवलंय, आणि त्यात परीक्षा एवढ्या कोंबलेत आणि त्यात शिक्षकांना एवढी कामं लावलेत की शिक्षणाकडे लक्ष द्यायला शिक्षकांना वेळ कुठं आहे.
0: बरोबर.
1: आमचे शिक्षक कधी मला नाही बाबा मला नोट संपवायचे, मला डायरी मेंटेन करायचंय, मला हे करायचंय ते करायचंय, त्याच्यामध्ये आमचे शिक्षक कधीही व्यस्त नव्हते.
0: बरोबर.
1: त्यामुळे आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते असायचे,
0: अवेलेबल होते. नक्कीच.
1: आता शिक्षक कुठं आहेत, शिक्षक आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये नातं कुठं आहे. उपयोग जोपर्यंत त्या व्यक्तीचा असतो तोपर्यंत त्या माणसाला सगळे सलाम करतात आणि नंतर सोडून देतात. 10वी संपल्या संपल्या, रिझल्ट आल्या आल्या, शाळेतल्या टीचरकडे मुलं डुंकून बघत नाही की ज्याच्या समोर काल मुलं ते डोकं खाली घालून एकदम विनम्रतेने थांबत होती. तर कामापुरता मामा असा सगळं समाजामध्ये चाललेलं आहे. हे शिक्षणात व्हायला नको होतं. आणि आपण म्हणतो याला की हे सगळं प्रोफेशनल झालेलं आहे, याला सिस्टम्स आलेल्या आहेत, ह्याला स्मार्ट बोर्ड आलेले आहेत, पण मला वाटत नाही की मला जोपर्यंत जो व्यक्ती मला शिकवतोय त्याच्याशी माझं जोपर्यंत नातं नाही आहे, आणि मी ज्याला शिकवतो त्याच्याशी माझं जोपर्यंत नातं नाही आहे, की त्याचं जे भलं होईल किंवा वाईट होईल त्यांनी मला फरक पडतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण होत नाही. आणि मला वाटत नाही भारतीय संस्कृती अशी ह्या प्रकारच्या शिक्षणाची कधी होती. सेमिस्टर सिस्टम म्हणली, डोकं वर घातलं की समोर परीक्षा असतात, मुलं शिकणार केव्हा. पुढचं पाठ मागचं सपाट, दोन सेमिस्टर संपले की दोन सेमिस्टरच्या आधीचं सगळे गेलेलं असते.
0: होय ना.
1: शाळेत पहिलीपासून बघतो आपण तेच चालू आहे. पुढचं पाठ मागचं सपाट घेऊन काय करणार. आम्ही ज्या पद्धतीत शिकलो ज्या प्रणालीत शिकलो ती खूप साधी होती असं म्हणा पाय तर, मॉडर्न नव्हती म्हणा पाय तर, प्रोफेशनल नव्हती म्हणा पाहिजे तर, जशा प्रकारे आमच्या मास्तरांनी आम्हाला वागणूक दिली त्याच्यामध्ये तुमचे ते ह्युमन राईट्स नव्हते समजा, पण ते शिकवत होते, आमचं भलं बुरं त्यांना कळत होतं. आम्हाला पण कधी वाटलं नाही की त्यांनी मला थांबवलं म्हणजे मी काय तर चुकीचं केलं असणार आहे, कारण त्या माणसाला माझी काळजी आहे. ही जी काळजी आहे ना दोन्ही बाजूनी ती जोपर्यंत होती तोपर्यंत शिक्षणाला काय तर अर्थ होता. आता जत्रा आहे काय फरक पडतोय कोणाला असं चाललेलं, हे मी इतकी वर्ष पाहत आहे. आणि आपण म्हणतो ना की आपल्याकडे आपल्या देशात एवढे प्रॉब्लेम आहेत, आपल्याकडे पोल्युशन आहे, आपल्याकडे करप्शन आहे, आपल्याकडे लोकांना खायला नाही, आपल्याकडे रस्ते खराब आहेत, हजार गोष्टी म्हणतो, आपल्याकडे करप्शन प्रचंड आहे, कोणी त्याच्याबद्दल काय करतच नाही, हे सगळं सगळं सगळं आपण बोलताना विसरतो की जबाबदार नागरिक तयार केल्याशिवाय एक आदर्श समाज होऊ शकत नाही.
0: अगदी.
1: कान पकडून सांगायला जोपर्यंत आई वडील नाही आहेत किंवा आई वडिलांच्या जागी शिक्षक नाही आहेत तोपर्यंत मुलं सुधारत नाहीत. आणि बिघडायला कारण 100 आहेत, ती वाढलेत, बिघडायची साधनं वाढलेली आहेत. पण असं कोण मला फार चुकून सापडतंय हो की कोणाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट. आणि शिक्षण म्हणजे काय, शिक्षण म्हणजे क्लासमध्ये येऊन एक तासभर बसून टीचर काय सांगते हे ऐकणे आणि ते लिहून घेणे आणि ते परीक्षेत लिहिणे हे शिक्षण नाही. शाळांनी मुलांना काय शिकवायला पाहिजे, शाळांनी मुलांना काय शिकायचं हे शिकवायची काय गरज नाही आहे, कसं शिकायचं हे शिकवायची गरज आहे. टेल देम हाऊ टू लर्न नॉट व्हॉट टू लर्न.
0: बरोबर.
1: मला खूप वाईट वाटते जेव्हा आई वडील उभारून सांगतात की आम्ही जे 10वीत शिकलो तो माझा मुलगा 6वीत शिकत आहे. केवढा मूर्खपण आहे, मी त्या लहान मुलावरती केवढा स्ट्रेस तो
0: होय ना.
1: आणि तुम्हाला ते मॉडर्न वाटते ते डेटा सायन्सेस या कसं शिकावं हेच त्याला शिकवलेलं नाही आहे. आणि जो तो व्यक्ती येतोय आणि सिलेबस धाड धाड धाड धाड डोक्यावर टाकून जातोय, ते संपलं की बाहेर जाऊन ट्युशन मध्ये पण तेच होत आहे, ऑनलाईन क्लासेस मध्ये होते, जगणार केव्हा ते मुलं. हे सगळं आमच्या वेळेला नव्हतं खरं, आम्ही काय धड्ड झालो नाही, आम्ही शिकलो कारण आम्हाला शिकायचं कसं आहे काही लोकांनी शिकवलं. ह्यांना शिकायला कुठे येते, ह्यांना पोर्शनच्या बाहेरचं काहीच येत नाही. आजभर 10-20% मुलांचं भलं होत पण त्यात शिक्षकांचा भाग किती असतो, ती चांगलीच होती ना मुलं. 10-20% जे टॉपर लोक असतात ती चांगलीच होती. मधली जी लोक आहेत त्यांचं काय, 50-60% वाले जे आहेत, आणि हे माझ्या मते शिक्षणात 50-60% लोक आहेत जे 50% आणि 60%च्या मध्ये 60-65 काय असेल ते तो 60% तुमचं काय जिन झी ते 60% मध्ये आहे, त्यांची कुणाला काळजी आहे, कुणाला नाही. हा विचार करून बरीच वर्ष चालू होतं, चालू करूया चालू करूया, मग म्हटलं होऊन जाऊ दे. आणि हे स्ट्रॅटमनचा जन्म झाला. स्ट्रॅटमन हा ट्रेनिंग प्रोग्राम नाही आहे, स्ट्रॅटमन हा मेंटरिंग प्रोग्राम म्हणतो, मार्गदर्शक. मी त्या मुलांचं मार्गदर्शन करतो, कान पकडून काम करून घेतो. मी टीचर नाही आहे, मी प्रोफेसर नाही आहे, मी मास्तर आहे. आणि मास्तरांसारखं बरोबर मी कान पकडून मुलांकडनं काम करून घेतो. पण शिकताना मी त्यांच्या बरोबर बसून एक विद्यार्थ्यासारखंच बसून शिक. स्ट्रॅटमनमध्ये लेक्चर नसतात, स्ट्रॅटमनमध्ये चर्चा असतात. प्रत्येक व्यक्ती आपली बाजू मांडत असते, बाजू मांडता मांडता शिकत शिकत आपली बाजू अधिक मजबूत करत जात असते. कुठलेही माझे स्टुडंट काहीतरी घेऊन आले तर पहिल्यांदाच मी त्यांना टिक मारू व्हेरी गुड देत नाही, ते व्हेरी गुड मिळवायसाठी कष्ट करायला लागतात. ते आणलेल्या सगळ्या आयडिया त्यांच्या परत पाठवल्या की ते परत जाऊन त्याच्यावरती अभ्यास करतात आणि परत येतात आणि परत पाठवतो आणि परत येतात. जोपर्यंत त्यांच्या मनात ती आयडिया भक्कमरित्या बसत नाही तोपर्यंत त्यांना परत पाठवणं, कारण शिकणं हे शेवटच्या उत्तरात नाही आहे. तुम्ही शेवटच्या उत्तराकडे कसा आला ह्याच्यात शिक्षण आहे.
0: बरोबर.
1: हे आपण विसरायलोय. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न जास्त झाल्यापासून शेवटच्या उत्तरालाच महत्व आलं. आमच्या वेळेला मधल्या स्टेप्सलाच जास्त मार्क होते, शेवटचं उत्तर थोडं 1 दशमलवनी चुकलं तर काय झालेलं नसायचं.
0: बरोबर.
1: त्या स्टेप्सनाच मार्ग दिले जायचे, कारण ते स्टेप्सच महत्वाचे आहे. ते शेवटचं स्टेप जर बरोबर असले आणि शेवटचं उत्तर चुकलं तर ते त्या दिवशीची चूक आहे. त्या दिवशीच्या त्या क्षणाच्या चुकीवरती विद्यार्थ्यांचा अंदाज घेऊ नका. त्या दिवशी तिथपर्यंत ती व्यक्ती कशी पोचली, शेवटचं चुकलं जरी असलं तर माझ्या मते तो प्रोसेस जो आहे, ती क्रिया जी आहे, ती महत्वाची आहे.
0: बरोबर.
1: हे शिक्षणात परत आणायचं आणि मुलांना कुठेतर वाटून द्यायचं की मी, मला तुझी काळजी आहे, मला तुझ्या फीजवरती लक्ष नाही आहे, मला तुझी काळजी आहे. आणि याच्यामध्ये दिवस नाही, रात्र नाही, काही नाही, सातत्याने काम सुरू असतं. आणि मुलांना पण आता सावकाश त्याची जाणीव व्हायला लागले, ते पण रिस्पॉन्ड करायला लागले. तर शनिवारची आमची सेशन मजा असते हो, ऑफिशियल सेशन एक तासाची असायला पाहिजे, जाते 2.5-3 तास. गप्पा मारता मारता शिक्षण होतं आणि वेगवेगळे विषय चालू असतात. इंजिनिअरिंगवाले त्यांचं बोलत असतात आणि कुठलं सायन्सवाले त्यांचं बोलत असतात, असं सगळं मिक्स करून सगळेजण बसून मस्त शिकत असतो, एकमेकाकडनं शिकतो. मला पण छान बरं वाटते नंतर, खूप शिक्षण झालं असं. आज
0: मग याच्यामध्ये सर कोण पार्टिसिपेट करू शकता?
1: कुठलीही व्यक्ती. आम्ही सध्या रिस्ट्रिक्शन ठेवलंय की फायनल किंवा प्री फायनल इयरला असलेली.
0: बरं.
1: फायनलवाल्यांसाठी का, तर त्यांना त्यांची जी गरज आहे ती अर्जंट आहे. त्यांना एक वर्षांनी नोकरी शोधायला जे लोक जाणार आहे तर त्यांना प्रिफरन्स यासाठी दिलेला आहे की त्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणून त्यांना प्रिफरन्स आहे.
0: बरोबर.
1: पण कुणी प्री फायनलवाली पण येऊ शकतात, खरं बघितलं तर फर्स्ट इयरवाली पण येऊ शकतात. मला याचं संख्याबळ वाढवायचं आहे. 100-200-300-400 विद्यार्थी असे एंगेज पाहिजेत शिकण्यामध्ये. एवढा मजा, एवढी मजा येते मग ते एकमेकाकडनं शिकण्यामध्ये. आणि खरं तिथं खूप छान चालू असतं. म्हणजे आता सकाळ त्यांना ते मी काय करायला बघवलं त्यांना सकाळ समजायला, तेव्हापासून खूपच छान अनुभव असतो. म्हणजे एक सध्या आमच्याकडे एक 16 मुलं आहेत, ती 16 मुलं बसून, 16 लोक एकत्र बसून शिकायचं ठरवले तर काय होऊ शकते की नाही, तसं वातावरण तिकडं तयार व्हायला. मला खूप मजा येते. त्या दिवशी रात्री झोपायला गेले की छान झोप लागते, की आज असं काही तर छान झालं. कारण तुम्ही, मी सगळे शिक्षणात ह्या चुका केलेत हो. आम्ही ग्रॅज्युएट झालो, आता मी सायन्सचा ग्रॅज्युएट आहे, मला सायन्स किती येते मला माहित आहे. बर, बाकीच्या बऱ्याचशा लोकांपेक्षा मला बरंच जास्त येतं, पण मलाच माहिती की मला किती येतं. समजलं? मलाच माहिती मला काय. ग्रॅज्युएशनला आपण जो कागद बनवलाय की नाही, ती चुकीची गोष्ट आहे. ग्रॅज्युएशन ही भावना आहे. मी ग्रॅज्युएट झालो असं तुम्हाला वाटायला पाहिजे, कारण मला तो विषय येतोय त्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो. मी सायन्सचा ग्रॅज्युएट झालो, खरं मला इंग्रजी चांगलं येत आहे तर खरं मी इंग्रजीचा ग्रॅज्युएट आहे. सायन्सचा माझ्याकडे फक्त कागद आहे, तो कागद मिळवायसाठी जे करायला लागलं ते मी केलं. आपण, आपल्याला अभिमान त्या इंग्रजीचा नसतोच, आपल्याला त्या कागदाचाच अभिमान असतो, कारण ते दाखवायसाठी असतं. पण जे दाखवायसाठी असतं ते आयुष्यभर पुरत नाही, जे खरं असतं तेच पुरणार आहे ना.
0: नक्कीच.
1: आता मी सायन्स शिकलो, मला सायन्स समजतंय, समजतंय, अजूनही समजतंय, मार्क चांगले मिळाले, सगळं ठीक आहे. माझं पूर्ण आयुष्य भाषेवरती चालू आहे हो. तर मी नेमका कशाचा ग्रॅज्युएट आहे? पेपर माझ्याकडे सायन्सचा आहे, कॉलेजला रँक सगळा आहे, युनिव्हर्सिटीला रँक सगळा आहे, पण मी नेमका ग्रॅज्युएट कशाचा आहे? भाषा, नेटवर्किंग, नाती जुळवणे जे म्हणतात, आणि परिस्थिती समजून घेऊन त्याच्यावरती काय ते त्यातनं मार्ग काढणे वगैरे सगळं, ह्या गोष्टी छान जमतात. ह्या गोष्टी मी कधीच शिकल्या नाही, कारण माझ्याकडे कागद तो नाहीच आहे.
0: बरोबर.
1: दुसरी गोष्ट, मला कुठलंच, मला सगळेच विषय आवडतात. मग मी तो कागदवाला ग्रॅज्युएट कसा झालो? मला सगळेच विषय आवडतात. पण असे सगळे विषय आवडणारे लोकांचीच गरज पुढे लागणार आहे. मी कागद घेऊन आलो म्हटलं तर कुणीही विचारणार नाही. लोक जग कुठे चाललंय हे विसरतात आणि ॲडव्हर्टाईज कसली चालली आहे ह्याच्याकडे लक्ष देतात.
0: बरोबर.
1: हे जर आम्ही बदलू शकलो

0: ती येऊन या लोकांना सल्ला द्यायला तयार आहे. आमची मुलं तिकडं जातात, ती लोक माझ्या घरी येऊन आमच्या सेशनमध्ये येऊन बसून भाग घेऊन त्यांच्याशी चर्चा करतात. असं बोलत बोलत त्या व्यक्तीला नेमकं कळतंय की काय करायचंय. म्हणजे एका व्यक्तीला नोकरी घेण्यासाठी काय करावं याचे एक 12 पॉइंट आहेत, त्याची लिस्ट आम्ही काढलेली
1: आहे.
0: तर पहिल्या दिवशी आम्ही त्या मुलांना त्या 12 पॉइंटमध्ये स्कोर करायला लावतो.
1: ओके.
0: त्यामध्ये तुमचं मजा असते. पहिल्यांदा स्कोर करायला लावलो तर लोकांना कमी स्कोर आवडत नाही तो, म्हटल्यावर स्वतःला थोडा वरचढ असा स्कोर देतात. आणि नंतर मी प्रत्येक पॉईंट त्यांना समजून सांगतो, मग ते प्रत्येक पॉईंट समजून सांगितल्यावर तो स्कोर जवळजवळ निम्मा होतो. कारण त्या ते जे पॉईंट्स आहेत त्याचा अर्थ पण माहीत नाही. ग्रॅज्युएशनला म्हणजे ह्या मुलांचं चांगलं वाईट काही म्हणत नाही मी, पण ग्रॅज्युएशनला आलेल्या मुलांना दिलेले इन्स्ट्रक्शन्स समजू नये हे किती दुर्दैव आहे. मग तुम्हाला हे करायचं हे मी तुम्हाला सांगितलं तर सांगता सांगता तुम्हाला लगेच समजायला पाहिजे ना.
1: होय ना.
0: बर समजलं नाही तर तुम्ही विचारायला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: कोण करते साध्या भाषेत सांगितलेल्या साध्या गोष्टी लोकांना समजत नाहीत आणि ते ग्रॅज्युएट होतात. मग गोष्टी कशा सुधारणार या देशामध्ये सांगा मला. तर ते क्वेश्चनर आल्या आल्या देतो.

0: ज्येष्ठेवारी एखादा फटका देऊन त्याला ये काय चाललंय म्हणतो की नाही, त्यात शिक्षण आहे.
1: नक्कीच
0: ते ऑनलाईनमध्ये येत नाही. आणि ऑनलाईन शिक्षण कुणाला जमतं माहिती आहे? जे हे वरचे 10-20% मुलं असतात ना, जे जात्यात अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत त्यांना ऑनलाईन जमून जातं, बाकीच्यांना जमणं शक्य नाही. कितीही काहीही कुणीही प्रयत्न करू दे,
1: अच्छा
0: जमणं शक्य नाही.
1: मग आता याच्या अंतर्गत सर आणखीन काय काय त्यांना शिकवलं जाणार आहे किंवा कसा ट्रेन करणार आहोत आपण एखादा विद्यार्थी?
0: आम्ही भाषेवरती भर देतो,
1: कम्युनिकेशन
0: स्किल्सवरती भर देतो, ते मुलांना शिकवतो. पर भाषा इंग्रजीबद्दल आम्ही बोलत असलो तरी इन जनरल सगळ्या भाषातनं व्यवस्थित बोलायला यायला पाहिजे, संवाद साधायला यायला पाहिजे. आपलं जे क्षेत्र आहे अभ्यासाचं त्या क्षेत्रातली अधिकतम माहिती त्या व्यक्तीला असावी. त्या क्षेत्रामध्ये आठवड्या आठवड्याला काय बदल होत आहेत, नवीन घडामोडी काय आहेत, ह्याच्याबद्दल त्या विद्यार्थ्याला किंवा ज्याला शिकायचं त्याला माहिती असावी. आपल्याला जे ज्ञान त्या क्षेत्रात मिळाल्यावरती त्या ज्ञानाने आपण समाजातले काही प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो, समाजातले म्हणा किंवा घरातले म्हणा, तर आपलं ज्ञान तिथं अप्लाय करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे आणि त्याचाच बहुतेक जमलं तर त्याचाच एक व्यवसाय बनवणे, ह्या दृष्टिकोनातनं पण त्यांना गोष्टी शिकवल्या जातात. चार लोकांबरोबर काम करायला शिकवलं जातं, सातत्याने काम करायला शिकवलं जातं, डिसिप्लिन प्रचंड प्रमाणात डिसिप्लिन शिकवला जातो. आता मी समाजामध्ये जर सांगितलं की मी तुमच्या ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, मुलांना वागायला जर शिकवलं ना तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या पण होऊन जातात. पण मी बाहेर जाऊन सांगितलं मुलांना की मी तुमच्या मुलांना वागायला शिकवतो म्हटलं तर कोण येणार? आम्ही जर म्हटलं की आम्ही एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग वगैरे असं काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रेसी मोठी नावं आपण वापरली तर हां, एकंदर शेवटी काय हवं, मी तुमच्या मुलाला नीट वागायला शिकवलं तर बाकी सगळ्या गोष्टी. नीट वागायला म्हणजे काय? लोकांबरोबर नीट वागणे, घरच्यांबरोबर नीट वागणे, आपल्या विषयाबरोबर नीट वागणे आणि स्वतःबरोबर नीट वागणे, या चार गोष्टी शिकवल्या तर बाकी गोष्टी कशाला शिकवायला? जबाबदारी जर आपण मुलाला शिकवू शकलो तर त्या व्यक्तीला शिकवायला कशाला लागतं? जबाबदारी ज्याला येते तो आपल्या पण जाऊन शिकतो, काही मिळत नसलं तर शोधून काढतो, बसत नाही ना, कारण त्याला ती शिकायची इच्छा तीव्र असते ना. हे आम्ही करून घेतो मुलांकडून.
1: पीयुसीचे विद्यार्थी इकडं येऊ शकतात आणि डिग्रीचे सुद्धा?
0: फक्त डिग्रीचे,
1: पीयुसी नाही
0: अजून, त्या लेवलचं अजून चालू केलं नाही. पीयुसी मध्ये मारामारी असते हो, लोकांना वाटते की नीट आणि जे डबल ई दिलं नाही तर आयुष्य संपलं, असं आपण समाजामध्ये तयार करून ठेवलं. लोकांना वाटते नीट जे डबल ई मध्ये किंवा सीईटी मध्ये मुलाचा स्कोर आला नाही तर मुलगा दड्ड, चुकीची गोष्ट. माझा एक स्टुडंट आहे, एवढा अप्रतिम विद्यार्थी आहे, त्याला परीक्षा आवडत नाहीत, त्याला परीक्षा अजिबात आवडत नाही. त्याला ज्ञान आहे, त्याला कामं करायला येतात, शिकून गोष्टी करायला येतात, परीक्षा आवडत नाही. मी विचार करतो की मला जेव्हा 70-80% त्या काळातले पडत होते, आता 90-95 पडतात. 90-95 आमच्या वेळेला देऊळ बांधले असते ज्या व्यक्तीला 90-95 दहावीला
1: पडतात.
0: इंग्लिश मध्ये 100 पैकी 100 असतात. मला आम्हाला कायम वाटायचं की इंग्लिश मध्ये 100 पैकी 100 शेक्सपियर सोडून कुणालाही पडू शकत नाही म्हणून, तर ह्यांनी ते सगळंच बदलून टाकलंय. पण मला माहिती आहे आता मला किती मार्क पडले आणि तो विषय मला किती होता मला माहिती आहे. त्याच्यावरनं मुलाची जजमेंट लावणे फार चुकीचं आहे. BSc BA BCom कोर्सेस सी हे काय करायचं ह्याच्याबद्दल बोलणे फार चुकीचं आहे. तुम्हाला तो विषयच समजला नाही, तुम्हाला तो प्रांतच समजला नाही. माझ्याकडे काही इंजिनिअरिंगची मुलं होती ट्रेनिंगला, आणि एकदा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी त्यांना फॅक्टरीमध्ये एका हे कुठे सुरुवात झाली याची सांगतो. हे आधी होती आधीपासून म्हणत, पण हे सुरुवात कशी झाली सांगतो. यात दोन टप्प्यांनी सुरुवात झाली. तर ही मुलं माझ्याकडे होती, इंटर्नशिपला बेळगावला आली होती दुसऱ्या गावाहून, आणि त्यांना कारखान्यामध्ये मी सेट करून दिलं होतं, आणि 3 दिवस ती मुलं गायब झाली. कारखानदाराचा मला फोन की मुलं कुठे गेली, कारण मुलं म्हणजे अलीकडे बेळगावला आली की गोव्याला जाणं असं चालू असतं. मुलं गेली कुठं मला माहित नाही, त्यांनी मला पण सांगितलं ना, तुम्ही दुसऱ्या दिवशी फोन केला आणि बोलून घेतला. म्हटलं मला न सांगता कुठे गेला होता? तर आम्ही परीक्षेला गेलो होतो. कुठल्या परीक्षेला गेलो होतो? पहिली गोष्ट न सांगता गेले होते. ही चूक, हे वागणं शिकवून आहे. दुसरी गोष्ट, कुठे गेला होता? परीक्षेला गेलो होतो. बरं चला ठीक, कुठल्या परीक्षेला गेलो? रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला गेलो.
1: अच्छा,
0: रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला काय रेल्वेमध्ये इंजिनिअरची रिक्वायरमेंट काय? नाही सर, TC पोस्टसाठी अप्लाय करायला गेलो. टी सी पोस्टसाठी अप्लाय

0: त्याला क्वालिफिकेशन काय लागतं, ग्रॅज्युएशन लागतं. मग इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन तुम्ही वर्षाला साधारण 1 लाख किंवा 1.25 लाख जरी धरला तर 5 लाख रुपये खर्च केला. 5 लाख रुपये खर्च केल्यावर तुम्ही TC पोस्टसाठी एलिजिबल झाला. त्या काळामध्ये BA फीज 12,000 रुपये होते.
1: बरोबर.
0: 12 x 36,000 होणाऱ्या कामासाठी तुम्ही 5 लाख रुपये खर्च केला. केवढा मूर्खपणा आहे,
1: होय ना?
0: त्यांनी उत्तर मला खूप छान दिलं. आता तुम्ही मला सांगितलं सर, खेड्यात आम्हाला हे कोण सांगणार?
1: बरोबर.
0: म्हणजे मार्गदर्शकाची गरज केवढी तीव्र आहे आणि जेन्युइन खरा असा मार्गदर्शक.
1: बरोबर. कमर्शियल नसा.
0: कमर्शियल नाही, म्हणजे मी तुला इंजिनिअरिंगला जा म्हणून सांगतो कारण तुला इंजिनिअरिंगला पाठवल्यावर मला कमिशन मिळतं, किंवा त्या ट्युशनला पाठवल्यावर. हा मार्गदर्शक नव्हे, ज्याला खरं तुझ्या भविष्याची काळजी आहे तो मार्गदर्शक. म्हणून तो मार्गदर्शक आहे, तो कन्सल्टंट नाही आहे, तो मेंटॉर आहे. मग ही इथनं सुरुवात झाली.
1: अच्छा.
0: पहिला टप्पा. दुसरा टप्पा, माझ्या घरासमोर काही इंजिनिअरिंगची मुलं खेळत होती. म्हणजे विचार केला, ह्यांना येते किती? म्हटलं बाहेर पडून त्यांच्याशी बोललो. मग मला कळालं की त्यांना किती येते. मग तेवढं झाल्यावरती म्हटलं चालू करू. तर माझ्या घरासमोर राहणारी 2 मुलं आतमध्ये घेतलेली आहेत ट्रेनिंगमध्ये. त्यांना मी काय फारसा आवडत नाही, कारण प्रॉब्लेम कसा होतो माझ्यासारख्या माणसाचा की मी तुमचं आयुष्य कसं तुम्ही सध्या जगताय ते बदलायला होतो. हा बदल कुणाला आवडत नाही.
1: बरोबर.
0: मी म्हणतो तुम्हाला की 10 दिवसाचा गणपती नसतो, 2 दिवसाचा गणपती असतो. आगमन आणि विसर्जन. हे लोक 10 दिवस गणपतीची सुट्टी देऊन गावाला जातात. तुम्हाला परवडतंय काय? तुम्ही वर्षाला 1.5-2-3 लाख रुपये खर्च करणार. 1.5 लाख रुपये तुम्ही खर्च केला म्हणजे तुमचे दिवसाला 500 रुपयाचं मीटर चालू आहे. दिवसाला 500 रुपयाचं मीटर चालू असताना तुम्ही एवढे दिवस सुट्टी कशी घेता? गणेश पण तुम्हाला माफ करेल, पण तुमचं भविष्य तुम्हाला माफ करणार नाही ना, हे कोण सांगणार? त्यासाठी हे स्ट्रॅटमनचा जन्म झाला.
1: बरोबर.
0: कठीण आहे, खूप कठीण आहे. मुलांना खूप त्रास होतो रुटीन बदलायला. सगळे पार्टीला गेले असताना तू जायचं नाही का? तुझं काम झालं नाही, जबाबदारी शिकवली नाही, तर मग बाकी ग्रॅज्युएशन घेऊन काय करायचं? ग्रॅज्युएट म्हणजे कुठली व्यक्ती? ग्रॅज्युएट एक अशी व्यक्ती जी जबाबदारीने एखादं कार्य करू शकते, त्याला ग्रॅज्युएट म्हणतो. त्या कार्याला निगडीत एक विषय असतो. मग आपण म्हणतो हा कॉमर्सचा ग्रॅज्युएट, हा आर्ट्सचा ग्रॅज्युएट, हा सायन्सचा ग्रॅज्युएट. पण तुम्ही मला सांगा, आयुष्यामध्ये सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स वेगळं करून परवडतं का? हे सगळे विषय कुठे ना कुठे एका चौकात तुम्हाला भेटतातच.
1: होय होय.
0: आर्ट्सवाले म्हणू शकतात का मला पर्सेंटेज येत नाही कॅल्क्युलेशन कारण मी सायन्स शिकलो नाही म्हणून. सायन्सवाले म्हणू शकतात का मला पत्र लिहायला येत नाही कारण मी सायन्स शिकलो आहे म्हणून. हे सगळे विषय कुठतर भेटतातच चौकात, पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे सुशिक्षित लोक अजून डॉक्टरकडे जाऊन आल्यावरती तांबडी गोळी, पांढरी गोळी, अर्धी गोळी, गुलाबी औषध. मी अशा या गोष्टी बोलल्या की लोकांना लक्ष द्या ना. सोपी गोष्ट असते, लक्ष द्यायचा प्रश्न असतो. लक्ष देणे ही सवय असते.
1: बरोबर. हो.
0: लक्ष देण्याची जर आपण सवय लोकांना करून दिली तर ती लागते. एक मॅनेजर ती व्यक्ती असते, आपल्याकडे मॅनेजर सापडतच नाही, एक मॅनेजर ती व्यक्ती असते जी तिकडे थांबल्यावर त्या व्यक्तीला दिसते की बाबा काय चुकलंय. 4 गोष्टी बघितल्यावर कुठे काय चुकते कळालं तो मॅनेजर. आता मॅनेजरच कन्फ्युज असल्यावर काय करणार?
1: होय ना, समजूनच येणार नाही.
0: हा, तो इफ एव्हरीबडी इज फॉलोअर, लीडर कोण होणार? आपल्याकडे फॉलोअरच फॉलोअर आहेत, लीडरच नाही आहेत. जबाबदारी कोण घेणार म्हटल्यावर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन अनाऊन्स करा. जनरली काय होतं सांगतो, हे IIT वगैरे मोठ्या कॉलेजेसमध्ये जिथं वेगळी मुलं जातात ती सोडा, पण सर्वसाधारण कॉलेजमध्ये तुम्ही गेला आणि म्हटलं ही जबाबदारी कोण घेणार? कोण हातवर करते? कोणी नाही करत. कोणी करत नाही. मी कशाला? कोणी करत नाही. ते सोडा, शिक्षक किती जण हातवर करतात? कोणी नाही करत. आधी तेवढा व्याप आहे त्यात आणि कुठे गळ्यात मारून घेतात. लोकांना जर जबाबदारी घ्यायचीच तयारी नसली तर मग समाज चांगला कसा होणार? शिक्षण चांगलं झालं नाही तर समाज कसा चांगला होणार?
1: होय ना.
0: 2% बजेट आपलं फक्त शिक्षणामध्ये आपण घालत असलो तर समाज कसा चांगला होणार? तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आणा, तुमचं काय काय वाटेल ते आणा. जोपर्यंत शिक्षण चांगलं होत नाही तोपर्यंत काही सुधारणं शक्य नाही. आणि शिक्षण सुधारायचं असलं तर लोक सुधारायला पाहिजे. आणि लोक जर सुधारायचे असले तर लोक सुधारामध्ये सुधारलेल्या लोकांनी उतरायला पाहिजे.
1: बरोबर. मग सर, आता हे जे हा जो उपक्रम आपला सुरू आहे त्याचं कसं आहे शेड्यूल? म्हणजे आता कोण भाग घेऊ शकतं किंवा कोण पार्टिसिपेट करू शकतं याच्यामध्ये ते तर सांगितलं, पण कधी असतात ह्याचे क्लासेस किंवा आणखीन काही ह्याच्या फॉर्मॅलिटीज?
0: क्लास दर शनिवारी असतो.
1: बर.
0: हा 4:15 वेळेवर असतो. वेळ उशीर झाला तर दंड आहे.
2: थोडे दिवस दंड लावायला लागतो म्हटल्यावर ती लोकशाहीने होतात, नाही तर होत नाही. मग ते सगळे दंडाचे जमलेले पैसे घेऊन आम्ही एक चिरमुरे पार्टी करणार आहे असं ठरवलेलं आहे सर्वसंमतीने. मग तो साधारण एक दोन तास चालतो, पण आठवड्यात मध्ये मध्ये मुलं येऊन भेटून जात असतात. फोनवरती चालू असते, व्हॉट्सॲपवरती सर्व प्रकारे शिक्षण चालू असते. त्यांना खूप जाणीव या गोष्टीची करून दिली जाते की बाबा पुढे समजा AI प्रचलित झालं तर पुढच्या येणाऱ्या वेळात नोकरीचं स्वरूपच बदलून जाणार आहे. ते आल्यावरती ज्या 30-40% नोकऱ्या जातील तेव्हा तुमचं काय होईल, तेव्हा उभारायसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्यासाठी कुठले स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची पण दीर्घ चर्चा होते. ह्याच्यावरती पण विचार केला जातो. नुसतं बसून अरे AI येणार मग नोकऱ्या जाणार किती वाईट. शेवटी मी म्हणतो ना की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आर्टिफिशियलच आहे. त्याला इंटेलिजन्सने मात द्यायलाच पाहिजे, तो ह्युमन इंटेलिजन्स. बोलताना मी म्हणून जातो कवी मत भूलो बाप बाप होता है, त्याचा जन्म कुणी केला, आम्ही त्याला जन्माला कुणी घातला, आम्हीच घातला.
1: हो ना,
2: यातनं मार्ग काढायला यायला पाहिजे, विचार त्या दृष्टीने लोकांचा व्हायला पाहिजे. जग बदलेल तेव्हा आपण त्यात कसं फिट होऊ ह्याचा विचार व्हायला पाहिजे. कालच एक फोन आला होता, सर तुमचं पोस्टर बघितलं. म्हटलं हां. मग दुसरा प्रश्न, सर हे खरं आहे का खोटं आहे? म्हटलं का? नाही, तिकडे तुम्ही फ्री ट्रेनिंग म्हणून दिलं.
1: अच्छा.
2: आम्ही मोफत काहीतरी चांगली गोष्ट करू शकतो हे लोकांना पटत नाही. मला सगळेजण म्हणतात फी चार्ज कर रे नाहीतर मग लोक येत नाहीत. मला सिद्ध करून दाखवायचं आहे की उद्देश जर व्यवस्थित असला तर लोक येतात.
1: बरोबर.
2: त्यांचा तुमच्यावर विश्वास असला तर लोक येतात. नुसतं फी जास्त आहे झालेलं आहे सोडा, तेवढी चांगली फी तेवढे चांगले क्लास अशा पण गोष्टी आहेत. फुकट कुणी शिकवू नका सगळे सांगतात मला. ती एक अक्कल मला आजपर्यंत जमली नाही. कुठली गोष्ट फुकट करू नको मला बरं वाटते ना. मी त्यातनं काय कमवतो हे त्याचा अंदाज तुम्हाला कुठे आहे? तुम्हाला वाटत असेल हा एक दिवस थोड्याला 2.5 तास ते काम करतो आणि त्यातनं त्याला 1 रुपया मिळतो, मग त्यातनं मला काय मिळतं हे मला माहीत आहे ना. पण लोकांना समजत नाही हे गणित. पर लोक ज्या लोकांना हे गणित समजतच नाही ते आपल्या मुलांना काय वेगळं गणित शिकवणार हो?
1: बरोबर.
2: कामातला आनंद हे काय शिकवणार मुलांना? शिकण्यातला आनंद हे काय शिकवणार मुलांना? त्यांचा आनंद म्हणजे पैसा कमवणे, पैसा खर्च करणे, पैसा कमवणे, पैसा खर्च करणे, खर्च केल्यावर कमी झाला म्हणून आणि पैसा कमवणे आणि खर्च करणे. काय राहिलंय दुसऱ्या आयुष्यामध्ये? माझ्यामुळे 25 लोक शिकले ह्याचा आनंद आहे. त्यांच्याबरोबर मी बसून शिकलो ह्याच्यामध्ये आनंद आहे. माझ्याबद्दल जगाचं किंवा त्या मुलांचं तरी मत काय झालं ह्याच्यामध्ये पण आनंद आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. आणि आपण जे हे बोलतो ना समाज बदलायला पाहिजे, समाज बदलायला पाहिजे, ह्याच्यामध्ये कुठेतरी माझा पण हातभार लागला हा आनंद आहे. आणि हे आनंद जेव्हा येतात तेव्हा घरी जाऊन माणूस शांतपणे झोपू शकतो.
1: बरोबर.
2: कारण कुणीही कुठलाही प्रश्न विचारला तरी त्या माणसाकडे उत्तर असतं. ह्याला कशाचाही अशा व्यक्तीला कशाचाही आश्रय घ्यायला लागत नाही. मला सण लागत नाहीत, मला देवळात जायला लागत नाही, मला गुरु लागत नाही, मला काही लागत नाही. माझ्या कार्यामध्ये जे मला आनंद मिळतो ते मला आणि कुणी शिकवू शकत नाही. आता स्टॅटमेंटचं काम झालं आणि ग्रीन सेवेसची प्रकृती झाली बस झालं की आणि काय पाहिजे, आणि काय कमवणार माणूस आयुष्यामध्ये.
1: बरोबर.
2: हा जो आनंद आहे जोपर्यंत आपण लोकांना शिकवत नाही तोपर्यंत जग सुधारणारच नाही हो. जोपर्यंत मोठी व्यक्ती मोठ्या बंगल्यावरनं ओळखली जाते तोपर्यंत जग सुधारणार. जोपर्यंत चांगली व्यक्ती चांगले कपडे घालणारी व्यक्ती आहे तोपर्यंत जग सुधारणार. पण सध्या तर तेच आहे. त्यांचे आदर्श बघा कोण आहे. एकही कमी कमवणारा माणूस कुणाचा आदर्श आहे का बघा, दाखवा मला.
1: नाही,
2: एक दाखवा जिथं शाळेत शिकवतात ह्या व्यक्तीने आयुष्यभरात काही कमवलं नाही. हा तुमचा आदर्श पाहिजे. कारण त्यांनी भरपूर काय काय कमवलं, काय कमवलं त्याची यादी जी आहे की नाही तुमच्या यादीपेक्षा वेगळी आहे.
1: नक्कीच.
2: तोपर्यंत समाज कसं सुधारणार? एक व्यक्ती काय करू शकतो सगळे म्हणतात, पण मला मस्ती आले ना त्याचं काय करायचं.
1: पण आपण हेही म्हणतो की सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे, निदान सुरुवात तरी केली पाहिजे, म्हणजे मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल दिसून येईल.
2: आणि नवीन पिढी आहे ना, पूर्व जो दंगा झाला जिंझी वगैरे, नवीन पिढीमध्ये हिंमत आहे.
1: हो हो हो.
2: कारण परिस्थितीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना व्यवस्थित समजतात. पूर्वीसारखे लपलेले नसतात सगळं सोशल मीडिया वगैरेमुळे. त्यांच्यामध्ये ताकद आहे समाज बदलण्याची. आम्ही त्यांचा वापर कसा करून घेतो याच्यावर आहे. वापरपेक्षा आपण त्यांच्याबरोबर जोडून काम कसं करतो आम्ही ग्रीन सेव्हिअर्स असो किंवा स्ट्रेटमॅन असो, हे शेवटी ह्या पिढीचेच लोक चालवणार आहेत. मी किती दिवस चालवणार,
1: होय ना?
2: पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आणि मग हे तू घे बाबा, हे तू घे बाबा आणि पुढे चालव, कारण यातनं जगाचं भलं होणार आहे. एवढं मी करू शकलो तर माझं काम झालं हो.
1: नक्कीच.
2: तेव्हा माझी टीम सगळी यंगस्टर्सची आहे, स्ट्रेटमॅन सगळी यंग मुलं आहेत.
1: छान, खूपच आगळा वेगळा उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे आणि तो सुरूही झालाय, त्याला नक्कीच आमच्या वेणुधुणीच्या पूर्ण टीमच्या शुभेच्छा आहेत. आणि कायमच तुम्ही एक नवीन संकल्पना घेऊन उतरत असता, त्यालाही सलाम आहे आमचा. आणि तुम्ही आज आलात इकडं आणि कार्यक्रमाच्या शेवटी एक मेसेज देऊन आपण आपल्या लिस्नरना कार्यक्रम थांबूया.
2: ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना मार्ग मिळतो. स्ट्रेटमॅन हा एक मार्ग आहे बेळगावतला, आणखीन अनेक मार्ग असतील, पण फायनल इयर, प्री फायनल इयर किंवा कुणालाही ज्याला शिकायचं त्यांनी आमच्याकडे यावं. कारण तुमचं पुढे जाऊन काय होणार आहे त्यात आम्हाला खूप इंटरेस्ट आहे. आम्हाला ती आमची जबाबदारी वाटते आणि आम्हाला हे मोठं करायचं. कुणाला घेऊन? तुम्हालाच घेऊन मोठं करायचं. कशाला नोकऱ्या शोधत फिरताय, हेच मोठं करा ना. करायला काम भरपूर पडले. तर या शनिवार, म्हणजे नुसतं शनिवार नसतं, या आमच्याबरोबर बसा, सगळे मिळून शिकूया आणि जबाबदारी घेऊया. कारण जबाबदारी घेतल्याशिवाय या देशाचं आणि जगाचं काही होणार नाही.
1: नक्की. थँक्यू सो मच सर, या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
2: नमस्कार.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. समीर मजली सर आपल्या सोबत होते, जे ग्रीन सेव्हिअर्सचे संस्थापक आहेत. त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय, स्ट्रॅटमेन, म्हणजेच स्ट्रॅटेजिक मेंटोरिंग सोल्युशन्स. याबद्दल त्यांच्याकडून आजच्या भागात आपण ऐकलेलं आहे. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: मेघाली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.